अवार्थ दासबौद्ध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 51वा दशक चौथा समास 5वा अर्चन भक्ति नाना प्रकारच्या देवळांना अलंकार आणि अलंकार पात्रे द्रव्य आणि द्रव्य पात्रे अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे अर्पण करावी. वने उपवने पुष्पवाटिका तपस्वींच्या पर्णकुटिका अशा प्रकारची पूजा यथासांगपणे करून जगन्नायकास समर्पण करावी. पोपट मैना मयूर बदक चक्रवाक पक्षी चकोर पक्षी कोकिळा चितळ सांबर देवळांना समर्पण करावे. सुगंधित मृग आणि मांजरे काही म्हशी बैल वानरे नाना पदार्थ आणि लेकरे देवाला समर्पण करावी. काया वाचा आणि मनाने चित्तवित्त जीव प्राणाने भगवंताची पूजा करावी याचे नाव अर्चन भक्ती. त्याप्रमाणे सद्गुरूचे भजन करून त्याला अनन्य भावे शरण जावे यालाच भगवत भजन असे म्हणतात. अशा प्रकारची पूजा न घडल्यास मानस पूजा करावी, ती देखील परमेश्वराला आवडते. मनाने भगवंताची पूजा करून कल्पनेद्वारे सर्व समर्पण करावे हे मानस पूजेचे लक्षण आहे. आपणास वाटेल ती कल्पना करून देवास व्हावे अशा प्रकारे मानस पूजा करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अर्चन भक्ती नाम समास 5 समाप्त. दशक चौथा समास 6 वंदन भक्ती. मागे आपण 5व्या भक्तीचे लक्षण सांगितले, आता सावधानतेने 6वी भक्ती ऐकावी. वंदन ही 6वी भक्ती असून देव संत साधू आणि सज्जन यांना नमस्कार करीत जावा. सूर्याला नमस्कार करावा, देवाला नमस्कार करावा, सद्गुरूला साष्टांग नमस्कार करावा. अधिकार पाहून नाना प्रतिमा देव गुरु यांना साष्टांग नमस्कार करावा. पृथ्वीवर 33 कोटी देव आहेत, त्यात विष्णुमूर्ती आहेत, त्यांना प्रेमाने साष्टांग नमस्कार करावा. पशुपती श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शनाने दोष निघून जातात, त्याप्रमाणे नित्यनेमाने मारुतीला नमस्कार करावा. शंकराशेषशायीच मार्तंडो मारुतीस्तथा एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः. असा हा श्लोक आहे त्याचा. भक्त ज्ञानी आणि वीतरागी साक्षात्कारी तापसी योगी सत्पात्र व्यक्ती पाहून लगेच नमस्कार घालावे. वेदांचे जाणकार शास्त्रांचे जाणकार सर्व जाणणारे पंडित पौराणिक विद्वान याज्ञिक वैदिक पवित्रजन यांना सद्गुरूचे अधिष्ठान आहे असं समजून आदरपूर्वक नमस्कार करावा. गणेश शारदा नाना शक्ती हरिहराच्या अवतारमूर्ती नाना देव किती वेगवेगळे सांगू, त्यांना नमस्कार केला की तो एका परमेश्वरासच प्राप्त होतो. यावर एक वचन आहे ते ऐका. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवं प्रति गच्छति. अशा प्रकारे सर्व देवांना आदरपूर्वक नमस्कार करावा, त्यामुळे देवांना परमसुख लाभते. देवदेवतांची अधिष्ठाने सद्गुरूंची स्थाने या दोन्हींना नमस्कार करावा. नमस्कारामुळे विनम्रता येते, नमस्कारामुळे संशय नाहीसा होतो, नमस्कारामुळे नाना सत्पात्र लोकांशी मैत्री होते, नमस्कारामुळे दोष जातात, नमस्कारामुळे अन्याय दूर होतात, नमस्कारामुळे नाहीसे झालेले समाधान पुन्हा प्राप्त होते. माथा टेकवणे याच्यासारखा उपाय नाही, त्यामुळे नेहमी देव भक्त यांना वंदन करावे. नमस्कारामुळे कृपा उचंबळते, नमस्कारामुळे प्रसन्नता निर्माण होते, नमस्कारामुळे गुरुदेवाची साधकांवर कृपा होते. कोणतीही अपेक्षा न करता नमस्कार केल्यास दोषांचे पर्वत नाहीसे होतात आणि परमेश्वराची कृपा होते. नमस्कारामुळे पतित असलेले पावन होतात, नमस्कारामुळे जन्म मरणापासून दूर राहता येते. भरपूर चुका केल्या आणि साष्टांग नमस्कार घातला तरी सृष्टींनी क्षमा करावी. याप्रमाणे नमस्कारासारखे अनुसरण्यास योग्य दुसरं काही नाही. नमस्कार करण्यासाठी खर्च येत नाही, नमस्कारासाठी कष्ट पडत नाहीत, नमस्कार करण्यासाठी कोणतीही वेगळी उपकरणे लागत नाहीत, कोणती सामुग्री लागत नाहीत, त्यामुळे नमस्कारासारखं सोपं दुसरं काहीही नाही. अनन्य भावाने नमस्कार करावा, त्यासाठी इतर साधने कशासाठी शिणवायची. साधकाने भावपूर्वक नमस्कार घातला तर त्याची काळजी गुरुला लागते आणि तो योग्य मार्गाला लावतो. म्हणून नमस्कार हा श्रेष्ठ असतो, त्यामुळे वरिष्ठ लोकांची कृपा प्राप्त होते. अशी ही 6वी नमस्कार भक्ती स्पष्ट केली आहे.
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वंदन भक्तिनाम समास षष्ठ समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम सहजपणे येणं याचं नाव अजपाजप. एक चांगला गृहस्थ होता, त्याला कसलंही व्यसन नव्हतं. त्या गावात एक दिवस एक बुवा आला. या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कोणीतरी सांगितले की हे आलेले बुवा भविष्य अतिउत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही, तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे तो रोज तिथं जात असे. आणि एक दिवस बुवाने सांगितलं म्हणून त्यानं चिलमीमध्ये निखारा ठेवला. दुसऱ्या दिवशी फडकं ओलं करून दिलं. पुढं त्याला एकदा बुवाने सांगितलं म्हणून त्यानं एक झुरका घेऊन पाहिला. आणि हळूहळू सवयीनं तो इतका तरबेज झाला की त्यानं गांजा ओढण्यात गुरुलाही मागं टाकलं. तर असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो. ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रकट होतं तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. श्रीराम प्रभूला आवडणारं नाम घेऊन मारुतीरायांनी त्याला आपलासा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेनं घ्या. भगवंताला आपलासा करून घेणं तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कुठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेनं घ्या. म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीनं पोहोचू शकेल. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम, योगासनं इत्यादी साधनं सांगितलेली आहेत, परंतु त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे भगवंताची सहज भक्ती. भगवंताचं नाम सहजपणे येणं याचंच नाव अजपाजप. हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणं हीच भगवंताची खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच आहे. परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था झाली पाहिजे आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे. भगवंताच्या नसणेपणानं उठलेलं वारं म्हणजे काळजी. मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारावर आनंद आणि समाधान हे खरं औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहजी लाभत असतं. या औषधाचा परिणाम न कळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आनंदमय राहण्याकरता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. आणि या नामात आपलं सर्वस्व गुंतवलं तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 43व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, भारतरत्न JRD टाटा यांची प्रेरणादायी जीवनकहाणी आपण जाणून घेतो आहोत. आज त्याचाच पुढचा भाग आपण पाहूया. मंडळी, JRD म्हणजे रोमारोमात देशभक्ती भिनलेला उद्योगपती. त्यांनी तयार केलेल्या मुंबई योजना किंवा बॉम्बे प्लॅनबद्दलची माहिती मागच्या भागामध्ये आपण घेतली. देशातल्या आघाडीच्या उद्योगपतींना घेऊन तयार केलेल्या या योजनेत स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षांचा विचार करून तरतुदी केल्या होत्या. पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशासाठी पंचवार्षिक योजनांचं नियोजन करण्यात आलं तेव्हा JRDने मांडलेल्या सूचना गांभीर्यानं घेतल्या गेल्या नाहीत. पण त्यानंतरही JRDने आत्यंतिक तळमळीनं सरकारला वेळोवेळी सूचना केल्या, पण त्यातल्या बऱ्याचशा सूचना राज्यकर्त्यांना सोयीच्या नव्हत्या म्हणून त्या अंमलात येऊ शकल्या नाहीत हे उघड आहे. JRD आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांची खास मैत्री होती. या दोघांचंही वैशिष्ट्य म्हणजे दोघांनी अत्याधुनिक शिक्षण घेतलेलं, दोघंही युरोपात शिकलेले होते, त्यामुळे दोघांची विचारसरणी देखील आधुनिक होती. JRDंचं बालपण शिक्षण जरी फ्रान्समध्ये झालं होतं तरी त्यांची नाळ भारताशी घनिष्ठपणे जोडलेली होती. एक उद्योगपती असूनही त्यांचे विचार, त्यांचे निर्णय आधी भारताच्या हिताचा विचार करणारे असायचे. कोणताही उद्योग सुरू करताना देशाच्या हिताचा विचार आधी असायचा.

याबाबत प्रयत्न करतो आहोत ते सगळे वाढत्या लोकसंख्येमुळे फोल ठरतील. जनतेची जीवन पातळी उंचावायची असेल तर लोकसंख्या वाढ रोखणं हा एकमेव उपाय आहे. जेव्हा लोकसंख्या दुप्पट होईल तेव्हा दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या देखील दुप्पट होईल, असं आकडेवारीसहित प्रतिपादन JRDने केलं. पण पंडित नेहरूंचा या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वस्वी वेगळा होता. ते म्हणायचे, लोकसंख्या ही माझी ताकद आहे. आणि पुढे दुर्दैवानं JRDंचं भाकीत खरं ठरलं. सुरुवातीला 40 कोटी असलेल्या आपल्या लोकसंख्येनं फक्त 15 वर्षातच 100 कोटींचा आकडा पार केला. जवळपास निम्मी जनता आजही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळते. आज देशात घडणारा हिंसाचार, दहशतवाद, बेकारी, अस्वच्छता, रोगराई, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव, बकाल शहरं आणि बकास खेडी यासारख्या अनेक समस्यांचं मूळ आपल्याला लोकसंख्या वाढीमध्ये सापडतं. लोकसंख्या ही शक्ती देखील ठरू शकते, पण केव्हा? रिकाम्या हाताला आपण काही रोजगार पुरवू शकू तेव्हा. अन्यथा हे रिकामे हात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गुन्हेगारी, दहशतवाद यासारख्या गोष्टींकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. पुढे 1956 JRDने युनोच्या सहकार्यानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची स्थापना केली. नंतर टाटांतर्फे फॅमिली प्लॅनिंग फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. लोकसंख्या वाढ नियंत्रणात आणायची असेल तर स्त्रियांची साक्षरता वाढवणं गरजेचं आहे हे आकडेवारीनिशी टाटांच्या स्टॅटिस्टिक्स विभागानं सिद्ध केलं. स्त्री साक्षरतेसाठी प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवी संघटना, कुटुंब नियोजनाचे प्रकल्प इत्यादींना टाटांतर्फे अर्थसहाय्य पुरवण्यात आलं. आजही JRD आणि त्यांच्या पत्नी थेली यांच्या वैयक्तिक संपत्तीचा ट्रस्ट असं काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य पुरवतो. स्वातंत्र्यानंतर सरकारनं ऊर्जा, उद्योग, खाणी, रेल्वे, रस्ते बांधणी यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक करायचं ठरवलं. सरकार जेव्हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करणार होतं तेव्हा या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांवर देखरेख करण्यासाठी खाजगी संचालक मंडळ नेमावं आणि त्याकरवी या उद्योगांचं नियंत्रण करावं अशी आग्रहाची सूचना JRDने सरकारला केली होती. पण राजकीय फायद्यासाठी JRDंच्या सूचनेला वाटाण्याची अक्षता लावण्यात आला. पैसा सरकारचा, काम करणारी माणसं सरकारी, असं असताना खाजगी संचालक मंडळ नेमून त्यांना अधिकार का द्यायचे असा प्रश्न उपस्थित केला गेला आणि सगळे सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग नोकरशहा आणि राजकारण्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याचा परिणाम असा झाला की हे उद्योग लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार, कामकाजातील ढिलाई यासारख्या अनेक वाईट गोष्टींमुळं एकामागून एक तोट्यात जायला सुरुवात झाली. हे उद्योग चालवणं म्हणजे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी परिस्थिती निर्माण झाली. आज यातील बरेचसे उद्योग खाजगी क्षेत्राकडे सोपवावे या निष्कर्षाप्रत सरकार आला आहे. देशावर आलेल्या या संकटात JRDने सरकारशी असलेले आपले मतभेद विसरून सहकार्य केलं. भारताची फाळणी झाल्यानंतर जेव्हा निर्वासितांचे लोंढे भारतात यायला लागले तेव्हा त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी मानवतावादी विचार करणं गरजेचं होतं. कारण ही मंडळी आपलं घर, देश, जमीन, जुमला यासारख्या गोष्टी सोडून भारतात येणार होते. त्यांच्या हृदयात फाळणीची भळभळती जखम होती. हा सगळा विचार करून JRDने आपल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील तज्ज्ञ व्यक्ती या व्यवस्थेसाठी स्वयंस्फूर्तीनं पाठवून दिल्या.

या तज्ज्ञांच्या तुकडीनं आपल्या अभ्यासपूर्ण नियोजनाच्या सहाय्यानं या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना आखून दिल्या आणि म्हणूनच ही मंडळी भारतात स्थिरस्थावर होऊ शकली. पुणे या निर्वासितांच्या सहाय्यासाठी काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांना टाटांच्या ट्रस्टनं निधी उपलब्ध करून दिला. देशावर ज्या ज्यावेळी चीन आणि पाकिस्तानचं आक्रमण झालं त्या त्यावेळी त्यांनी आपल्या जमशेदपूरच्या कारखान्यातील तज्ज्ञ अभियंत्यांची एक फळीच लष्कराच्या मदतीसाठी पाठवून दिली. एवढेच करून JRD थांबले नाही तर आपल्या सगळ्या कंपन्यांमधल्या फायद्यातला एक विशिष्ट हिस्सा सरकारच्या संरक्षण फंडाला मदत म्हणून त्यांनी पाठवला. त्यांच्या उद्योगाच्या दृष्टीनं सरकार पातळीवर काही गोष्टी प्रतिकूल घडत होत्या, पण असं असतानासुद्धा देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्याने आपली भूमिका निभावली. आपल्या देशातील लोकशाही इंग्लंडसारख्या राष्ट्राच्या धर्तीवर चालवण्याऐवजी फ्रान्सप्रमाणे राष्ट्राध्यक्ष हा देशाच्या प्रमुखपदी असायला हवा असं त्यांचं मत होतं. त्यासाठी पाहिजे तर देशाच्या घटनेत बदल करायला हवा असंही ते म्हणायचे. देशाच्या विकासासाठी राजकीय स्थैर्य आवश्यक आहे, सततच्या निवडणुका आणि त्यासाठी पैसा उपलब्ध करणं म्हणजे भ्रष्टाचाराला आणि गैरकारभाराला निमंत्रण ठरतं हे त्यांचं भाकीत आज खरं ठरताना दिसतं आहे. मंडळी, आपण ज्या शहरात राहतो, जिथं काम करतो, तिथलं वातावरण प्रसन्न वाटावं, सगळ्यांनाच त्या चांगल्या वातावरणाचा फायदा मिळावा अशी त्यांची नेहमीच इच्छा असायची. त्याच दृष्टिकोनातून त्यांनी मुंबई असो की पुणे किंवा जिथं जिथं टाटांचे प्रकल्प असतील त्या त्या ठिकाणचं सौंदर्यीकरण करण्यावर भर दिला. मुंबईचं भूषण असणारं ताज हॉटेल, विविध उद्यानं, सुशोभित केलेले चौक यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्या सौंदर्य दृष्टीची आणि सामाजिक जाणीवेची साक्ष देतात. राजकारण्यांनी केवळ मतपेट्यांसाठी केलेलं लोकांचं लांगुल चालन त्यांना पसंत नव्हतं. मंडळी, JRDंचं हे प्रेरणादायी चरित्र आपण पुढच्या भागामध्ये आणखी पाहूया. आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिल ने कहां हो तुम या आपल्या कार्यक्रमामध्ये मी आज एका मराठी गायिकेची बद्दल काही आठवणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरं तर ही गायिका आज पूर्णपणे विस्मृतीत गेलेली आहे, पण अतिशय गुणी अशी ही गायिका होती. मराठी भावगीतामध्ये सुमन कल्याणपूर असेल, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर यांच्यासोबतच एक गायिका 60s आपल्या आकाशवाणीवर काही गाणी सादर करीत होती. ही गायिका होती कृष्णा कल्ले. मित्रांनो, कलेच्या क्षेत्रात यशातील सातत्य टिकवणं फार अवघड असतं, कारण इथं यश हे कलावंतासोबत ऊनसावलीचा खेळ खेळत असतं. लाईमलाईटच्या झगमगाटात चमकणारेच फक्त दिसत राहतात, विजलेल्या दिव्यांना कुणी तसं विचारत नाही. आणि इथे यश मिळवायला आणि टिकवायला फक्त गुणवत्ता पुरेशी नसते, तर त्या जोडीला प्राक्तन म्हणजेच नशीब देखील असावं लागतं. कोणाच्या बाबतीत हे सारं सहज जमून जातं, तर कुणाला टॅलेंट असूनही यशाचं गणित सहजासहजी सोडवता येत नाही. खूप फिलॉसॉफिकल झालं का? पण मित्रांनो, असंच काहीसं कृष्णा कल्ले याच्या झालं होतं. कृष्णा कल्ले 60s उत्तरार्धात या सृष्टीमध्ये आली. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, मन पिसाट माझे अडले रे थांब जरासा, पुनवेचा चंद्रमा आला घरी, परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का. या आणि अशा मनात खोलवर घर केलेल्या गीतांनी रसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण ही गायिका कोण हे आज देखील बऱ्याच जणांना माहिती नाही. ही गायिका होती कृष्णा कल्ले. कृष्णा कल्ले यांचा जन्म 18 डिसेंबर 1940 जन्म जरी मुंबईत झाला असला तरी त्यांचं बालपण हे उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झालं, त्यामुळे तशा त्या हिंदी भाषिकच म्हटल्या पाहिजेत. शालेय जीवनात त्या शिकत असताना शालेय स्पर्धांमध्ये त्या गात असायच्या. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांना पारितोषिकं देखील मिळाली होती. 1965 त्यांनी राष्ट्रीय पातळीवर गायन स्पर्धेत भाग घेतला आणि गोल्डन व्हॉईस ऑफ इंडिया हा किताब मिळवला. गोड गोजिरी लाज लाजरी ताईत होणार नवरी हे गाणं कृष्णा कल्ले हिनंच गायलेलं आहे बरं का. यासोबतच केला इशारा जाता जाता आणि एक गाव 12 भानगडी या त्या काळी गाजलेल्या चित्रपटातील लावण्या देखील त्यांनीच गायलेल्या आहेत. तिच्या स्वराबाबत जगदीश खेबुडकर एकदा म्हणाले होते की अस्सल कोल्हापुरी उच्चार करून ग्रामीण लोकगीते, लावण्या, झगडे, सवाल जवाब, नृत्यगीते कृष्णा कल्ले यांनी इतक्या परिणामकारकरित्या गायली आहेत की ऐकताना कुणीही श्रोता म्हणणार नाहीत की ही गाणी एका अमराठी गायिकेने गायली आहेत. परिकथेतील राजकुमारा या अनिल मोहिले या संगीतकाराने संगीत दिलेल्या गाण्यामध्ये कृष्णा कल्ले यांचा आवाज श्रोत्यांनी ऐकला आणि हे गाणं घरोघरी पोचलं. ह्या गाण्यामुळे कृष्णा कल्ले आणि अनिल मोहिले ह्या दोघांचाही खऱ्या अर्थाने उदय झाला. 1965 या काळात त्यांची खूप गाणी गाजली. श्रीरंगा सावळा तू तू गौर काय राधा, कशी रे आता जाऊ घरी सांग मला, तू आबोल होनी जवळी मजला घ्यावे, राम प्रहरी राम गाथा, मैना राणी चतुर शहानी, शुकशुक मन्या जातोस की नाही, अहो राया मला घोड्यावरती बसू, बिब घ्या बिग शिक काही, आज आले उद्या मी येणार बी नाही, औंदा मुंबई बघायची, देश हीच माता देश हाच जन्मदाता, कामापुरता मामा ताकापुरती आजी, ही आणि अशी अनेक गाणी आजही रसिक विसरलेले नाहीत. मुळातच आबोल आणि आपले गोडवे न गाण्याच्या स्वभावामुळे अफाट गुणवत्ता असूनही कृष्णा कल्ले फार लवकर प्रवाहाच्या बाहेर गेल्या. त्या काळात त्यांनी 10 लाख, गाल गुलाबी नयन शराबी या हिंदी सिनेमात देखील पार्श्वगायन केलं. 15 मार्च 2015 या दिवशी कृष्णा कल्ले यांचं निधन झालं.
मित्रांनो, कृष्णा कल्ले यांची बरीचशी गाणी तुम्ही ऐकली आहेत, पण बऱ्याच रसिकांना ही गाणी कृष्णा कल्ले यांनी गायली आहेत हे ठाऊक नाही. या निमित्ताने आज कृष्णा कल्लेंची गाणी तुम्हाला कळाली असतील अशी मी अपेक्षा करतो. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाने ढोलताशांच्या गजरात तर काही ठिकाणी मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणरायाचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाजत गाजत आगमन होणार आहे. मित्रहो, उत्साहाने भरलेल्या गणेशोत्सवाच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं एक गणेशगीत, ज्याचे शब्द आहेत, गणराजरंगी नाचतो नाचतो, गणराजरंगी नाचतो नाचतो, पायी घागऱ्या करीती ऋणझुण, नाद स्वर्गी पोचतो, गणराजरंगी नाचतो नाचतो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणेशजींनाही पृथ्वीवर यायला आवडतं. आपल्या मातापित्यांची म्हणजेच भगवान शंकर आणि पार्वतीदेवी यांची परवानगी घेऊन कुठे बालस्वरूपात तर कुठे अवाढव्य स्वरूपात तर काही ठिकाणी भक्तांना भावेल अशा स्वरूपात गणेशजींचं पृथ्वीवर आगमन झालेलं या दिवशी आपल्याला दिसतं. मात्र जैन देखे रवी ते देखे कवी या उक्तीला अनुसरून ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या अंतःचक्षूंना पृथ्वीतलावर जायला मिळणार या आनंदाप्रित्यर्थ गणराय नृत्य सादर करताना दिसत आहेत आणि नर्तन करताना पायातल्या पैंजणांचा होणारा कर्णमधुर नाद स्वर्गलोकात सर्वत्र ऐकू जातो आहे. कटिपी तांबर कसून भरजरी बाल गजानन नर्त नाच करी, कटिपी तांबर कसून भरजरी बाल गजानन नर्त नाच करी, तुंदिल तनु परिचपल साजिरी लावण्य साजतो गणराजरंगी नाचतो नाचतो. बाल गजाननाच्या मूर्तीची अनेक रूपं या दिवसात आपल्याला पाहायला मिळतात. कुठे तो फेटा बांधून बसलेला असतो, कुठे चक्क उंदीर मामांच्या पाठीवर स्वार होऊन आपल्याला दर्शन देतो, कुठे एका हातात मोदक घेऊन दुसऱ्या हाताने आपल्या लाडक्या भक्तांना आशीर्वाद देत असतो, तर कुठे चक्क स्कूटरवरून तुमच्या भेटीला येतो. बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सवातून गणरायाच्या विशालकाय मूर्तीचं दर्शन होत असलं तरी शांताबाईंच्या अंतःचक्षूंना दिसणाऱ्या या रूपाचं वर्णन करताना त्या म्हणतात की भरजरी पितांबर नेसलेले बाल गजानन शास्त्रोक्त पद्धतीने नृत्य सादर करत आहेत, त्यामुळे त्यांचे पदन्यास पाहताना देखील आपल्या मनाला होणाऱ्या आनंदाबरोबर एक सुंदर नृत्य पाहत असल्याचं समाधानही माझ्या मनाला मिळतं आहे. कारण नृत्य सादर करताना आपल्या गुटगुटीत शरीराची नृत्याला बाधा येणार नाही याचं पूर्ण भान ठेवून विजेच्या चपळाईने नृत्याचे पदन्यास करणाऱ्या गजाननाची बालमूर्ती अधिकच शोभून दिसते आहे. नारद तुंबरु करीते गायन करी शारदा वीणा वादन, नारद तुंबरु करीते गायन करी शारदा वीणा वादन, ब्रह्मा धरितो तालही रंगुन मृदंग ही वाजतो गणराजरंगी नाचतो नाचतो. बाल गजाननाच्या या नृत्यामुळे प्रेरित होऊन नारद मुनींनी देखील आपल्या वीणेच्या साथीने गायनाला सुरुवात केली आहे आणि देवगणांची अभूतपूर्व अशी साथ मिळाल्याने बाल गजानन करत असलेल्या नृत्याची लज्जत अधिकच वाढली आहे. शारदा देवीचं मनमोहक वीणावादन, ब्रह्मदेवाने मृदुंगावर धरलेला ताल यामुळे स्वर्गलोकात रंगलेल्या या अविट गोडीची मैफल आपल्या अंतःचक्षूने पाहणाऱ्या शांताबाईंनी ती शब्दाशब्दातून आपल्या डोळ्यासमोर उभी केली आहे.
ದೇವಸಭಾಗನದಾಟ ಬಯಸಲಿ, ನೃತ್ಯಗಾಯನೆ ಮನೆ ಹರಿಸಲಿ. ದೇವಸಭಾಗನದಾಟ ಬಯಸಲಿ, ನೃತ್ಯಗಾಯನೆ ಮನೆ ಹರಿಸಲಿ. ಗೌರಿ ಸಂಗೆ ಸ್ವಯ ಸದಾಶಿವ ಶಿಶು ಕೌತುಕ ಪಾಹತೋ, ಗಣರಾಜರಂಗಿ ನಾಚತೋ ನಾಚತೋ. ಲಯಬದ್ಧ ಪದನ್ಯಾಸಾಚಾ ಹಲಚಾಲಿನ್ಮುಳೆ ಪಹಾತ್ ರಾವ ಅಸ ಬಾಲ ಗಜಾನನಾಚ ಮನಮೋಹಕ ನೃತ್ಯ, ಶಾರದಾದೇವಿಚ ವೀಣಾವಾದನ, ನಾರದ ಮುನಿ ಆಣಿ ದೇವಗಣಾನೇ ಸಾದರ ಕೇಳಲೇಲ ಕರ್ಣಮಧುರ ಗೀತಗಾಯನ, ಜೋಡಿಲಾ ಬ್ರಹ್ಮದೇವಾಚ ಮೃದುಂಗವಾದನ, ಅಸೆ ಹಿ ಸುಂದರ ಮೈಫಿಲ್ ಯಾಚಿ ದೇಹಿ ಯಾಚಿ ಡೋಳಾ ಅನುಭವಣ್ಯಾಸಾಠಿ ಸರ್ವದೇವ ಯಕ್ಷ ಕಿನ್ನರ್ ಅಪ್ಸರಾ ಯಾ ಸರ್ವಾನೀಚ ದೇವಸಭೆತ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಹಜೇರಿ ಲಾವಲಿ ಹೋತಿ. ಅವಿಟಗೋಡಿಚಾ ಅಲೌಕಿಕ ಅಶಾ ಗೀತಗಾಯನಾನೆ ಆಣಿ ಬಾಲ ಗಜಾನನಾಚಾ ನೃತ್ಯಾನೆ ಸರ್ವಾಂಚಾಚ ಮನಾಚಿ ಅವಸ್ಥಾ ಆನಂದಾಚೆ ಡೋಹಿ ಆನಂದ ತರಂಗ ಅಶಿ ಝಾಲಿ ಹೋತಿ. ಶಿವಾಯ ಆಪಲ್ಯಾ ಲಾಡಕ್ಯಾ ಪುತ್ರಾಚಾ ಕೌತುಕ ಕರಣ್ಯಾಸಾಠಿ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿ ಜಾತಿನೆ ಹಜರ ಹೋತೆ ಆಣಿ ಗಣೇಶಾ ವಿಷಯಿಚಾ ಸಾರ್ಥ ಅಭಿಮಾನ ವ ಕೌತುಕ ತ್ಯಾ ದೋಘಾಂಚಾ ಚೆಹರ್ಯಾವರ್ ಪ್ರತಿಬಿಂಬಿತ ಹೋತ ಹೋತ. ಸಂಗೀತ ದಿಗ್ದರ್ಶಕ ಹೃದಯನಾಥ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಯಾನ್ನೀ ಹೇ ಸುಂದರ ಶಬ್ದ ಸಂಗೀತಾಚಾ ಅಪ್ರತಿಮ ಕೋಂದಣಾತ್ ಬಸವನ್ ಗಾನ ಸಮ್ರಾಜ್ಞಿ ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಯಾಂಚಾ ಸ್ವರ್ಗೀಯ ಆವಾಜಾತ್ ಆಪಲ್ಯಾಪರ್ಯಂತ ಪೋಚವಲೇ ಆಹೇತ್. ಜೆ ಐಕ್ತಾನಾ ಸ್ವರ್ಗಲೋಕಾತ್ಲ ಹೇ ದೃಶ್ಯ ಆಪಲ್ಯಾ ಡೋಳ್ಯಾಸಮೋರ ಉಭ ರಾಹತ. ಬರಾಯ್ತ ಶ್ರೋತೆ ಹೋ, ಪುನಃ ಭೇಟೂಯಾ. ಧನ್ಯವಾದ.

दिलने पुकारा कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. बुद्धिदात्या गणेशाला वंदन करूया आजच्या कार्यक्रमात. सर्वात प्रथम कुठल्याही कार्यक्रमामध्ये ज्याची पूजा केली जाते तो गणराय. सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषक ध्वजा, शुभद सुमंगल सर्वा आधी तुझी पाद्यपूजा. गणपतीच्या पार्थिव रूपाची म्हणजेच मातीने घडवलेल्या रूपाची आपण सर्वजण 10 दिवस षोडशोपचारे पूजा करतो, प्रतिष्ठापना करतो. त्यामागे अनेक कारणे आहेत. जसे आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण नेहमीच्या रुटीनपासून जरा बदल मिळवतो, तसाच हा मंगलमय गणेश 10 दिवस आपल्या घरात येतो तेव्हा वातावरण बदलून जाते. शुद्धता, पावित्र्य, मांगल्य यांचा संगम या वातावरणामध्ये होतो आणि वातावरणात एकंदरीतच ऊर्जा, सकारात्मकता येते. अशा ह्या गणराजाला वंदन करूया.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे अत्यंत भावभक्तिमय गीत आपण ऐकलं. मित्रांनो, कोणत्याही पूजेच्या मागे एक भावना असते, कुठला तरी एक हेतू असतो. तो म्हणजे माझे सर्व काही चांगले व्हावे, पैसा सुखसंपत्ती निरामय आरोग्य मिळावे, दीर्घायुष्य मिळावे, दुःख दारिद्र्य कुणालाच नकोय मित्रांनो, म्हणूनच ही पूजा महत्वाची असते.

दिल ने पुकारा या कार्यक्रमात आताच आपण ऐकले सुमन कल्याणपूर यांनी गायलेले संत तुकाराम यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. अत्यंत भावपूर्ण भक्तिपूर्ण वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे आणि या गणरायाचं सुरेख असं वर्णन संत तुकाराम यांनी या गीतात केलेलं आहे. ओंकार स्वरूपाचं वर्णन या गीतात केलेलं आहे. या ओंकारातूनच सर्व देवांची उत्पत्ती झाली आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच हा गणपती देवांचा अधिपती मानला जातो, गणांचा स्वामी शासक मानला जातो, म्हणजेच नेतृत्व करणारा असा तो गणपती. म्हणूनच सर्वात आधी त्याची पूजा करायची असते.

मित्रांनो, दिलने पुकारा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहोत काही सुरेख अशी भक्ती गीत, काही सुरेख अशी गणरायाची गीत. आपल्या सगळ्यांच्या घरी पाहुणा आलेला गणराज, त्याला वंदन करत आहोत. मी आहे प्रांजली तुमच्या सोबत. रोज आपण आरती म्हणतो, संत रामदासांनी ती आरती लिहिली आहे. या आरतीतून जे वर्णन केलेलं आहे ते किती योग्य आहे. सुखकर्ता म्हणजे सुखाचे कारण, दुःख हरता म्हणजे दुःखाचे हरण करणारा असा तो गणराज. विघ्नाची वार्ता म्हणजे दुःखाची बातमी येऊ देऊ नकोस आमच्या जीवनामध्ये, फक्त प्रेमाची दृष्टी कृपादृष्टी माझ्यावर राहू दे. ही आरती ऐकल्यानंतर, त्यातील कडवी ऐकल्यानंतर, गणरायाचं ते प्रसन्न रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, त्या रूपाच्या दर्शनानेच आपला दिवस मंगलमय जातो. या आरतीमध्ये गणेशाच्या रूपाचं जे वर्णन केलेलं आहे, ती मूर्ती केवळ 10 दिवस नाही तर कायमचीच आपल्या डोळ्यासमोर असते, आणि त्यामुळेच आपण नेहमीच पावित्र्याची मांगल्याची कामना करत असतो.

दिल ने पुकारामध्ये आपण आताच गाणं ऐकलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला नृत्य करणारा तो गणराज, त्याचं ते प्रसन्न रूप. मित्रांनो, विविध पुराणांमध्ये गणपतीच्या जन्माच्या विविध कथा सांगितल्या गेलेल्या आहेत. गणपतीची अनेक नावे आहेत, ती सर्व त्याच्या रूपावरून निर्मित झालेली आहेत. अथर्वशीर्षात गणेशाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन आहे. सकल विघ्नांचा नाश करणारा गणेश पूजनीय आहे. मित्रांनो, भौतिक सुखात माणूस गुरफटून गेला आहे, पण ही सुखे क्षणभंगूर आहेत. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरीही मनुष्य जन्माआधी कुठे असतो, जन्माला कसा येतो आणि मरणानंतर कुठे जातो हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे जिथे कुठे माणूस जन्माआधी असतो किंवा मरणानंतर जातो त्या ठिकाणी कुठेतरी एक शक्ती आहे, त्या शक्तीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मग त्या शक्तीचं नाव काहीही असेल, कृष्ण असेल, गणपती असेल, राम असेल, तिच्यावर विश्वासून आपण निर्धास्त राहू शकतो. तिच्यावर सगळे सोपवले की सर्व काही मंगलमय होते. हा विश्वास प्रत्येक माणसाच्या हृदयात असतो, तर असाच विश्वास, अशीच श्रद्धा आपण ठेवूया. अध्यात्म ही केवळ वार्धक्यात उपयोगाला येणारी गोष्ट नाही, तर ती संपूर्ण जीवनभर आचरूया, तरच सगळे मंगलमय होईल. या विश्वासानेच आजच्या कार्यक्रमात मी आपला निरोप घेते, आपण मात्र भेटत राहू. नमस्कार.

0: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभत्व निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा।
1: नमस्कार मंडळी, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे। आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत कविवर्य अरुण म्हात्रे।
2: अरुण म्हात्रे सर यापूर्वीही आपल्याकडे मुलाखतीला आले होते, पण आज त्यांना खास करून बोलवलं आहे कारण रत्नागिरीला मालगुण इथं पुस्तकांचं गाव घोषित झालं आणि लोकार्पण सोहळा झाला होता, त्यासाठी ते पाहुणे म्हणून गेले होते। आपण त्यांच्याकडूनच ऐकूया त्या सोहळ्याबद्दल। नमस्कार अरुणजी।
3: नमस्कार। नमस्कार। नमस्कार। माझ्याही सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि परत एकदा या चॅनलवर बोलवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो मनापासून। आणि ज्या एका सोहळ्याला मी गेलो होतो त्या सोहळ्याविषयी तुम्हाला माहिती सांगतो।
2: खरं
3: तर अशा पद्धतीच्या सोहळ्याला जायला मिळणं हे आपलं भाग्यच असतं, कारण आपण एकतर पुस्तकांवर खूप प्रेम करतो, पुस्तक आपल्याला आवडतात आणि एखादं गाव असं पुस्तकांचं गाव म्हणून जाहीर होतं तेव्हा पुस्तकांवर प्रेम करणाऱ्याच्या आयुष्यातला तो अतिशय आनंदाचा किंवा मोठा दिवस, कारण एरवी जे गाव आपण खूप छान गाव म्हणून ओळखत असतो त्याला पुस्तक अगदी जोड मिळते आणि पुस्तकांची जोड मिळते आणि ते गाव परत वेगळ्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघायला लागतो।
2: आणि जागतिक पुस्तक दिनाच्या आसपासच ही घटना घडलेली आहे।
3: अगदी अगदी। त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या असण्याचे आपण खरं तर सगळ्या पुस्तक प्रेमी लोकांनी खूप आभार मानायला पाहिजे त्या गोष्टीसाठी की जसं भिलारला काही वर्षापूर्वी त्यांनी पुस्तकांचं गाव म्हणून जाहीर केलं आणि एरवी भिलार हे गाव थोडंसं कोपऱ्यात असलेलं गाव होतं महाबळेश्वरच्या वाटेवरचं, पण पुस्तकांचं गाव झाल्यामुळे ते एकदम अचानक उजळत आलं आणि मग अनेक लोकांची तिकडे भेट देण्याची ही सुरू झाली, सत्र सुरू झाली। मीही मग एरवी एकदाच मी गेलो होतो सुरुवातीला उद्घाटनाला, पण नंतर जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी भिलारला जाऊन येतो आणि मी बघतो की थोडीशी सुधारणा दिसते, पुस्तकं वाढलेली दिसतात, पुस्तकांची कपाट दिसतात, अंगण छान सजवलेली दिसतात, पुस्तकांची कपाट अशी बाहेरून किंवा घरामध्ये आपल्याला देखणी अशी दिसतात आणि मग जे अंगण केवळ अंगण म्हणून असतं त्या अंगणाला एक वेगळं स्वरूप येतं किंवा ते पुस्तकांचं अंगण होऊन जातं।
2: पण वाचन संस्कृती दिसू लागते ना, वाचन संस्कृती
3: आणि हा त्याच्यामुळे वाचन संस्कृती म्हणजे बघ ना की एरवी मुलं खेळत असतात काय काय मैदानी खेळ किंवा घरगुती खेळ, पण मग अचानक त्या 10 मुलांमधली 2-3 मुलं पुस्तकं घेऊन बसायला लागतात, तर हा थोडा फार मोठा फरक असतो। मालगुंडला काय झालंय, मालगुंड आणि गणपतीपुळे ही जोड गाव आहेत आणि गणपतीपुळे हे पर्यटन क्षेत्र म्हणून फार लोकप्रिय आहे आणि थोडस गणपतीचं देऊळ असल्यामुळे तिथे थोडीशी वर्दळ असते, येजा असते, समुद्र किनारा खूप सुंदर आहे तिकडचं, त्याच्यामुळे तेही एक आकर्षण असतं। पण आता हे गणपतीपुळे ह्या पुस्तकांच्या गावाच्या निमित्तानं जोडलं गेलं परत आणि शासनाने असं केलं की मालगुंड या गावातली 30 घरं आणि गणपतीपुळे या गावातली 5 घरं अशी निवडली या पुस्तकांच्या गावासाठी आणि त्यांनी असं ठरवलं होता की या 35 घरांमध्ये पुस्तकांची कपाटं ठेवायची। तर तू मेघना असा विचार कर की जे एक खूप छान घर आहे एरवी आपल्याला असं त्या घराच्या अंगणात जाऊन बसावं असं वाटतं किंवा घर बघावं असं वाटतं छान कौलार घर, तिथे तुला असंही कळलं की आत एक 2000 किंवा 200 पुस्तकांचं कपाट आहे, दोन तुला एकदम असं वाटेल की अरे वा इथे जाऊन बसायला पाहिजे, पुस्तकं तुला चाळायला पाहिजे। आणि जर का तुला त्या पुस्तकांच्या कपाटामध्ये तुला कुसुमाग्रजांचं पुस्तक मिळालं, इंदिरा संतांचं पुस्तक मिळालं, शिवाजी सावंतांचं पुस्तक मिळालं, आमच्या भालचंद्र नेमाड्यांचं पुस्तक मिळालं, खांडेकरांचं पुस्तक मिळालं, आचार्य अत्र्यांचं पुस्तक किंवा पुलंची पुस्तकं मिळाली तर तुला किती आनंद होईल
2: खूपच।
3: तर हा तर ही सगळी गोष्ट झालेली आहे आता सध्या आणि म्हणजे याबद्दल शासनाचे कसे आभार मानावे मला कळत नाही।
2: पण आता बघा कसं आहे की गणपतीपुळे म्हणजे गणपती सुद्धा विद्येचीच देवता आहे आणि सरस्वती मंदिर आपण हे मालगुंडच्या केशवसुत स्मारकला केलंय, केशवसुत स्मारकामध्ये जे वाचनालय होतं तिथेच केलंय का ते पुस्तकांचं गाव,
3: बाकी पण आजूबाजूची घरं आणि लोकांना असं ज्यांना फार इंटरेस्ट आहे की त्यांना वाटतं की आपल्या घरी असावं. आता खरं तर कोणालाही वाटतं ना असं की आपल्या घरी जर का कपाट येणार असतील दोन आणि पुस्तक येणार असतील तर प्रत्येक जण म्हणणार ना आमच्या घरी येणार. पण त्यांना अक्षरशः या सगळ्या गर्दीतून 35 घरांना निवडावं लागलं आणि 35 घरांमध्ये असं ते त्यांनी कपाट आता ठेवलेली आहेत. आणि एक त्यांना फक्त इतकं सांगितलेलं की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पर्यटक येतील आणि पुस्तकं मागतील वाचायला तेव्हा त्यांना देत जा, त्यांची सर्वाही कर. खरं तर असं आहे त्यात एक थोडासा व्यापारी हेतू किंवा व्यावसायिक हेतू असं आहे की जी पुस्तकांची घरं आहेत त्यांनाच सांगितले की तुम्ही त्यांची चहा पाण्याची किंवा जेवणाची वगैरे व्यवस्था करणार असाल तर वेल अँड गुड. त्याच्यामुळे असं होईल की खूपदा अशी पुस्तकांची जी घरं आहेत त्या पुस्तकांच्या घरातच लोक उतरतील राहायला,
2: म्हणजे तिथे त्यांना व्यवसायही मिळेल,
3: व्यवसायही मिळेल वगैरे. म्हणजे ती कल्पनाच अशी आहे की त्यांचा व्यवसाय सुधारावा किंवा त्यांना मदत व्हावी.
2: ही खूप छान,
3: त्या दृष्टीने फारच सुंदर ती आयडिया.
2: किती लोक सहलीला येतात? प्रचंड लोक येतात,
3: प्रचंड लोक. म्हणजे आता आणि असं होईल की गणपती पुळ्याला लोक जातातच कारण ते तीर्थक्षेत्र आहे समजा, पण त्याच्या जवळच हे मालगुंड आहे आणि मालगुंडमध्ये पण यशोचं स्मारक आहे बघण्यासारखं किंवा आजूबाजूचा देखणा परिसर आहे सगळा, तर त्याचं पण एक आकर्षण म्हणून लोक मालगुंडमध्ये पण आता उतरतील किंवा मालगुंडमध्ये राहायला लागतील.
2: तुमचा सोहळा कसा झाला ते पण सांगा, कोण कोण आले होते?
3: खर तर सोहळा म्हणजे खरं तर मालगुंडच्या त्या यशोत्सव स्मारक आपल्या कुसुमागड स्मारकामध्ये यशोत्सव स्मारकामध्ये सोहळा जेव्हा होतो तेव्हा आपण स्टेजवर जेव्हा जातो तेव्हा आपण समोर सगळी झाडं नारळी पोपळीची झाडं दिसतात, खूप सुंदर हिरवाई दिसते, आकाश दिसतं. आणि मला नेहमीचा अनुभव माझा स्वतःचा असा आहे की इतकं छान तिकडे काही म्हणताना, म्हणजे मी पण कविता म्हटले तिकडे जाऊन, पण भाषण करताना एक वेगळा आनंद मिळतो. समोर असा प्रेक्षक आहे, ओपन थिएटर आहे ते, तर तिकडे या कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून महाराष्ट्र राज्याचे भाषा मंत्री माननीय उदय सामंत साहेब ते आले होते. खूप आनंदाची गोष्ट म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेचे खूप आवडते असे सगळ्यांचे लाडके लेखक भाई उर्फ मधुमंगेश कर्णिक हे सुद्धा स्वतः जातीने हजर होते.
2: वयवर्ष 95
3: आणि हा वयवर्ष 95 असून सुद्धा ते जातीने मुंबईहून विमानाने ते गेले होते आणि तिथे हजर झाले होते या वयामध्ये. कमाल होते, म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला काय सॅल्युटेट करावं असं वाटतं. पण पुस्तकांचं प्रेम, त्यांच्या त्या यशोत्सव स्मारकाचं प्रेम हे सगळं आहे त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ते स्वतः होते. आणि मग गावातली सगळी मंडळी होती, म्हणजे ते तुळुंब सगळं स्वभागाने भरलं होतं. त्याच्यामध्ये गावातले लोक होते, लहान मुलं होती शाळेतली, काही कुठल्या तरी शाळेतली मुलं, त्यांनी भरलं होतं सभागृह. आणि मग आमचे ठिकठिकाणची लोक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे महाडची लोक आली होती, तिकडून कणकवलीची लोक आली होती किंवा सावंतवाडीची लोक आली होती, अशी सगळी लोक सगळी जमली होती कार्यक्रमाला.
2: तुम्ही काय म्हटले की नाही, तुम्ही कविता वगैरे सादर केली की नाही?
3: म्हणजे काय, म्हणजे अशा ठिकाणी कविता सादर न करणं खूपच मोठा गुन्हा. आणि त्यात मला केशवसुतांची कविता जी मी नेहमी म्हणतो, म्हणजे आम्ही लहानपणी म्हणायचो ती, त्यावेळी माहित नव्हतं की ही केशवसुतांची कविता आहे किंवा ही कविता याचा अर्थ असा काही आहे. त्यावेळी फक्त त्याचा ताल आवडायचा आणि ती म्हणायला आवडायची म्हणून आम्ही म्हणायचो. आता त्याचा अर्थ कळतो आणि केशवसुतांची कविता ही खरोखरच आपल्या सगळ्या कवी लेखकांसाठी अशा आदर्श कविता आहे. कारण त्यातच त्यांनी जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत असं लिहिलेलं आहे. म्हणजे कवितेमधून त्यांनी स्वतः आवाहन केलेलं आहे की आपण सगळे एक आहोत. आणि दुसरं खूप मेघना महत्वाचं की आपण नव्या मनातील नव्या जमाता शिवरशिपाई आहोत. नवीन जे युग आहे याच्यामधले आपण लेखक लोक म्हणजे शिपाई आहोत आणि आपल्याला लोकांना काहीतरी सांगायचं आहे, ही सगळी भावना त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे केशवसुते आपण युगप्रवर्तक कवी म्हणतो किंवा नव्या युगाचे नवकाव्याचे आधुनिक कर्ते म्हणतो, त्याचं कारण ते आहे की त्यांनी हे सगळं आपल्याला सांगितलेलं.
2: अच्छा,
3: ती कविता म्हणून दाखवतो जशी तिकडे म्हटली तशी. ती कविता आम्ही अशी म्हणतो, म्हणजे एरवी नव्या मनोजमाचा शिवरजी पाहिजे आहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, असं आपण म्हणतो. पण मी जेव्हा ती गावन म्हणतो तेव्हा त्याला एक वेगळा आवेश येतो किंवा ट्विस्ट त्याच्यामध्ये येतो. ती कविता अशी आहे, नव्या मनो दिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे, नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. पुढे केशवसुत असं म्हणतात की ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडती प्रदेशचा कल्याचा, तेच पतित की जे आखडती प्रदेशचा कल्याचा, असे माझी भूक सत्कोरा नामला नसो उपातल मी नच मंडो, मळ्यास माझ्या कोंपण पडणे अगदी न मला साहे, मळ्यास माझ्या कोंपण पडणे अगदी न मला साहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. आणि पुढे पुढच्या कडव्यामध्ये त्यांनी आपण शोधत म्हटल्यावरती त्यांच्या म्हणतो त्यावर की जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र कोणा माझ्या घरच्या मजला आहेत, साबलीत गोजरी मुले उन्हात हस्ती गोड फुले बघता मन हर्षून डुले, ती माझी मी त्यांचा एकच ओघा मातुनवा आहे, ती माझी मी त्यांचा एकच ओघा मातुनवा आहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, शूर शिपाई आहे, शूर शिपाई आहे.
2: म्हणजे मला कौतुक काय वाटतंय, आता एकतर तुमच्या रोमारोमात ती कविता भिनलेली आहे आणि त्यामुळे तो प्रत्येक शब्द अर्थवाही बनतो आहे, पण त्यांनी त्या काळामध्ये मी ब्राह्मण नाही हिंदू नाही मी एक माणूस आहे ही केवढी मोठी संकल्पना त्या काळात मांडली,
3: खूपच मोठी कल्पना. म्हणजे त्यांनी अशा अर्थानं आपल्यातली जी दरी सगळी होती जातीभेदाच्या नावाची, त्यावेळी त्यांनी त्यांना वाटत होतं की ही म्हणावी असं कोणी मनात आणू नये, मी ब्राह्मण आहे मी क्षुद्र आहे किंवा अमुक आहे आपण सगळे. आणि आता आपल्याला तुला कळत असेल की जेव्हा साहित्य संमेलनामध्ये जातो कुठेही साहित्य कुठल्याही उपक्रमामध्ये तेव्हा मी असं काहीच बघत नाही ना, किंवा एक वाचक असतो दुसरा वाचक असतो याच्याशिवाय आपल्याला दुसरी दुसरं अस्तित्व नसतं, दुसरी एंटिटी नसते. तर ही किती मोठी गोष्ट आहे ना की आपण इतक्या स्वच्छ निर्लेप डोळ्याने सगळ्या जगाकडे बघतो. मला असं वाटतं की ही खूप मोठी म्हणजे क्रांतीच आहे, ही सामाजिक क्रांतीच आहे. जसं ज्ञानोबांनी सगळं पसायदान सगळ्या देवांचा सगळ्या लोकांसाठी मागितलं, सगळ्या जगासाठीच मागितलं, तसं हे आहे की आपण सगळ्या जगाकडे अशा पद्धतीने बघावं. आणि मग असं जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याला सर्वत्र भावंड दिसायला लागतात. म्हणजे मी असं सांगतो म्हणजे मला नेहमी अभिमान वाटतो की ते कशासुत स्मारकामध्ये कधीही गेलो की मग महाडचे ते जंगम सर आलेले असतात, सुधीर शेठ आलेले असतात, ते मला एकदम जवळचे वाटतात. उरणवरून एल बी पाटील आलेले असतात, तिकडून कोकणातून कोणी कणकवलीतून आलेलं असतं, सावंतवाडीतून आलेलं असतं, उषा परंबाई सावंतवाडीतून आलेले असतात,
2: नमिता किर मॅडम असतील ना,
3: त्या नमिता किरबाई त्या रत्नागिरीतून आलेले असतात, ते सगळे लोक ना आपल्याला आपले किंवा नात्यातलेच वाटायला लागतात. ही खूप मोठी किमया ह्या साहित्यिक विश्वाची आहे किंवा केशवसुतांच्या प्रभावाची आहे.
2: खरंच खरं.
3: आणि त्याच्यामुळे ह्या पुस्तकांच्या गावाच्या निमित्तानं या गावाला एक झळाळी मिळालेली आहे. आणि आता मला असं वाटतं की जेव्हा काहीतरी बदल गावामध्ये झालेला आहे, आता काय होईल पुढे पुढे मला खात्री आहे की लोक उत्साहाने एखाद्या कवीची कविता आपल्या ओटीवर लावतील, आपल्या झाडावरच्या त्या फांदीवर एक लटकावून ठेवतील. म्हणजे आपण असं इमॅजिन करू शकतो की आपल्या बर्गावर किंवा घरावर माझं माझं घरातील मंद दिव्याची वात असं एका ठिकाणी लिहिलेलं असेल, दुसऱ्या ठिकाणी बहिणाबाईची अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, तिसऱ्या याच्यावर शांताबाईंची कविता असे नमी नसे नमी तरी असेल गीतही
2: बदललं.
3: सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीची गोष्ट लिहिलेली असेल आणि अशा पद्धतीने ते सजलेलं असतं. म्हणजे एरवी आपल्याला माहितीये की घरामध्ये आपण चित्र लावतो किंवा एखादं तस्वीर लावतो छान अशी, तर त्या फोटोच्या तिथे जागी आपल्याला कविता दिसेल, एखादा सुविचार दिसेल, तुकोबांचा अभंग दिसेल, ज्ञानवंतचा अभंग दिसेल,
2: वातावरण
3: हा एकदम वेगळं आहे. आणि मग परत एकदा खूप सुंदर अक्षर असलेली माणसं असतात बघ, ज्यांच्यामुळे खूप छान दिसतात सगळं. तर अशा लोकांना पण एक काम मिळेल की गावभर त्यांनी सगळ्या कविता लिहून काढाव्या. आणि मी असं एक गाव बघितलेलं आहे कोल्हापूरला की प्रत्येक घराच्या कुंपणावर किंवा भिंतीवर एक कविता, काही ठिकाणी त्या कविता फोटो आणि त्याचे सुविचार असतात. तर ही जी गोष्ट आहे ना, म्हणजे कवींना किंवा लेखकांना सुद्धा मोठं करणारी आहे, त्यांचा सुद्धा समाजामध्ये असा एक मान होईल असा आहे. पण आपल्याला पण असं बरं वाटतं ना की आपली एखादी कविता कोणतरी म्हणताय किंवा कोणतरी त्याची राखण करतय. तर असं सगळं खूप साहित्य आपल्याकडे काय झालं की साहित्य ही गोष्ट आवडते लोकांना, पण त्याचा प्रसार फार झालेला नाही.
2: पण म्हणजे तुमच्या कविता मी पाहिलं, त्या दालन तिथे आहे सुमाग्रज
3: हो, ते मी सांगायचं राहिलं की जसं पुस्तकांचं गाव जाहीर झालं तसं आपलं जे कला दालन एक आहे त्याचंही उद्घाटन त्या दिवशी झालं. आणि तिथे सगळ्या कवींच्या, म्हणजे आपल्याला माहिती केशव सुतांतर जे सगळे कवी आहेत मोठे मान्यवर कवी, त्या सगळ्यांचे फोटोग्राफ्स आणि त्यांची माहिती असं ते दालन आहे. तुला अभिमान मला वाटतो सांगावसा किंवा हे जरा थोडस काय म्हणतात त्याला खूप कौतुक वाटतं की माझी सुद्धा कविता तिथे, म्हणजे फोटो आणि कविता लावलेली आहे. आणि त्या सगळ्या मांदियाळेमध्ये आमचे सुद्धा अशोक नायगावकर आहेत, अशोक बागवे आहेत, महेश केळुसकर आहे, किशोर कदम आहे, मी आहे, निरजा आहे, अशा सगळ्यांचे फोटो आणि आमची माहिती तिथे
2: मी सगळ्यांनी खूप काम केलं आहे. कारण अनेक गावागावांमध्ये जाऊन कवितेचा प्रसार केला, जिथे मराठी कविता पोहोचतो जाऊन तुम्ही काम केलेत
3: नवीन. म्हणजे व्हॉटएव्हर, आता खर तर कसं आहे की आता हे काम केलं तर तू बोलतेस आणि मला बरं वाटतंय ऐकायला, पण हे लिखित स्वरूपात कुठे येणं आणि आपल्याला रिकॉग्निशन मिळणं ही वेगळी गोष्ट आहे ना. त्याला एक वेगळा अर्थ येतो की तुमची नोंद जशी एखाद्या मोठ्या संघटनेने किंवा संस्थेने घेतली आणि ती आता चिरस्थायी तिथे राहील. म्हणजे आता कुठल्या शाळेतली मुलं जेव्हा सहलीला जातील आणि ती केशवसुत मार्गात जेव्हा ती दालन बघतील तेव्हा हे सगळे आमचे फोटो आणि आमची सगळी माहिती आणि त्यांच्या लक्षात राहील. म्हणजे अरुण म्हात्रे हा एक कवी आहे हे तिथे लिहिलेलं आहे
2: माहितीच आहे. पण मी म्हणते की तुम्ही लोकांनी खूप वर्षापासून जे काम केलं, आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण लोक किती वर्षापासून हे मराठीचं कार्य करत आहात आणि जिथं मराठी पोचलेली नाही साहित्याची, म्हणजे पुस्तकांची दुकानं पण नाहीत, त्यांना कविता ऐकायला नाही, अशा ठिकाणी तुम्ही जाऊन गेलात, तिथले नवीन कवी होते त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्या कविता छापल्या जातील असं पाहिलं, हे अनेक वर्ष सुरू आहे ना.
3: हा परत एकदा सुद्धा सगळा मुक्त किंवा सुप्त संदेश आहे जो आम्ही पोहोचवत राहिलो होतो की जिकडे जावे तिकडे भावंडे आहेत असं म्हणत आम्ही सगळ्या कवींना कवेत घ्यायचं, त्यांना एकत्र करायचं, त्यांना बोलवायचं. आणि तुला सांगतो की एवढा आनंद असतो ना की तू गावाकडे समजा गेलीस आणि किंवा कुठल्याही देशाच्या परकीय आणि तो जर का एखादा कवी एखाद्याची छान ओळ म्हणत असेल कुठली तरी, तर आपल्याला केवढा आनंद होतो की काय प्रतिभा ह्याच्यापर्यंत पोहोचली असा एक आनंद होतो. त्यालाही आपण दाद देतो आणि त्याचं कौतुक झाल्यावर लोकांनाही कळतं की याच्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे की त्याचं कवी सगळे कौतुक करतात. तर एका अर्थानं ती त्याच्यासाठी जशी आनंददायी गोष्ट असते तशी माझ्यासाठी सुद्धा खूप आनंददायी गोष्ट असते की एक प्रतिभावंत, एक अक्षरांचा निर्माता हा मला सापडला एका ठिकाणी. अशा रीतीने ही सगळी माणसं जोडत जोडत आम्ही गेलो आणि त्याचा एक प्रभाव समाजामध्ये आहे. म्हणजे मला नेहमी याचं कौतुक वाटतं की कवी म्हणून आम्ही किती श्रेष्ठ आहोत, किती मोठ्या दर्जाचं आहोत ते मला सांगता येणार नाही, ते काळ ठरवेल. पण केवळ असं कविता म्हणत गेल्यामुळे, गावोगावी फिरल्यामुळे आमची नावं सगळ्यांच्या ओठात असतात किंवा आम्हाला ते ओळखत जात आवडतं. म्हणजे एखादा अगदी अनोळखी माणूस, मी एसटीतून प्रवास करत असतो आणि अचानक मला म्हणतो तुम्ही अरुण म्हात्रे ना, तुमचं मी ऐकलेलं आहे, किती आनंद होतो आपल्याला.
2: काळ ठरवतो हे बरोबरच आहे, कारण डंका लिहिली कविता त्यांनी केशव सुतांनी, त्याला किती वर्ष झाली, पण आज सुद्धा लोकांना त्यांचं स्मारक करावं असं वाटतं, ती कविता जपून ठेवायची वाटते, तो काहीतरी महत्वाचा क्षण होता, नवीन कविता सुरू झाली असं वाटतं. म्हणजे हे ठरवलं आज किती वर्ष झाली आहेत बघा.
3: हो, 100 वर्ष केशव सुतांनी तुतारी नावाची कविता लिहिली त्याला अगदी 100च वर्ष झाली. पण 100 वर्षानंतर शिल्लक आहेत आणि आपण आता असं मी कविता लिहिल्यासारखं एक अचुता आहे त्यामध्ये आणून स्वप्राणाने असं म्हणतो तेव्हा केशवसूत नाही, मीच केशवसूत असल्यासारख्या ती कविता म्हणतो.
2: अरे नुसती आणून नाही, तुतारी नावाची रेल्वे आणून दिली कोमसापणे
3: आणि हा येस, आणि मग त्यातला एक भाग म्हणून मग तुतारी नावाची म्हणजे रेल म्हणजे तुला सांगतो की जसं गीतांजली ही रवींद्रनाथ टागोरांच्या त्या कवितेत गीतांजली या काव्यसंग्रहामुळे त्या ट्रेनला नाव आहे गीतांजली एक्सप्रेस, तसं तुतारी नावाचं एका कवितेमुळे केशव सुतांच्या कोकणातल्या एका ट्रेनला नाव दिलं गेलं आहे. तर ही पण किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे
2: गमतीदार किस्सा आहे की म्हणजे मला मधुमंगेश कर्णिक सरांनी सांगितलं की सगळं हिंदी कमिटी होती, त्यांना मला सांगायचं होतं की तुतारी एक्सप्रेस करा, तर तुतारीची कविता जी आहे ना त्यांनी इंग्रजीत ट्रान्सलेट केली स्वतः
3: बरोबर
2: ठेवली. ही बघा ही कविता आहे आणि केशवसुतांचं सगळं त्यांना बायोडायटिक दिलं, माहिती दिली आणि बघा आता तुम्ही ठरवा कोणत्या गाडीचा. मग त्यांनी सांगितलं गाडी आहे कोकणातली, मग त्याला त्यांना नाव दिलं. पण हे कार्य हळू हळू हळू हळू सगळे तुम्ही साहित्यिक करत आलात आणि त्याच्यामुळेच म्हणजे रोम इज नॉट
3: असं म्हणजे आम्ही मी तुला सांगू का मेघना की आम्ही आता तसे छोटे आहोत, भाईंपेक्षा तर खूपच छोटे आहोत, पण भाईंचा सजरा धरून त्यांचं बोट धरून आम्ही सारखे कुठे कुठे फिरत असतो. ते सांगतील तिथे जातो, ते सांगतील तिथे कार्यक्रम करतो, त्यांच्या जसं स्वरामध्ये आम्ही स्वर मिसळत असतो.
2: खरंच
3: त्याच्यामुळे आम्हाला कधी कधी वाटतं की असं स्वर मिळवता मिळवत आम्ही सुद्धा किती मोठे होतो. म्हणजे तुतारी नावाची जी गाडी त्याचं ओपनिंग झालं जेव्हा त्याचा समारंभ झाला त्यात सुद्धा मी कार्यक्रमात जाऊन तुतारी नावाची कविता म्हटलेली आहे.
2: अरे वा वा.
3: आणि मग ते जे सगळे बाकीचे हिंदी लोक होते किंवा रेल्वेची मंडळी होती तेव्हा त्यांना महत्व कळलं की काय ही कविता आहे. एरवी भाषांतर म्हणजे कळतं असं, पण असं एक तुतारी द्या मज आणून फुंक न जे मी स्वप्राणाने भेदून टाकीन अवघी गगने दीर्घ जिच्याच्या किंकाळीने, असं सगळं सभागृह त्या दिवशी म्हणत होतं कार्यक्रमामध्ये.
2: या सगळ्या इतिहासाचे साक्षी आहात आणि आठवणी बरोबरच आपण आता निरोप घेऊ शकतो. खूप छान असा संवाद झाला तुमच्याशी. पुस्तकाचं गाव हे तुम्ही जे वर्णन केलंय ना, मला असं झालं आता तिथे कधी जाते. आणि
3: सगळ्या माझ्या ह्या श्रोत्यांना की त्यांनी जरूर जरूर कोकणात जावं आणि कोकणामध्ये असं खूप छान छान ट्रेन झाल्यात जायला आणि रत्नागिरीला उतरून मालगुंडला जावं, या सगळ्या गावाचं दर्शन घ्यावं, केशवसुत स्मारक पाहावं, एखाद्या पुस्तकाच्या घरामध्ये राहावं, दोन दिवस खूप छान पुस्तकांचा आनंद घेत तिकडच्या लाल रस्त्यांवरून आणि हिरव्या झाडातून फिरावं. खूप छान आमचं कोकणची आंबोळी आणि चटणी मिळते सकाळी, ती खावी. दुपारी आंबे खाता आले तर आंबे खावे आणि असा खूप आनंद करावा. म्हणजे पर्यटन विथ पुस्तकांचा आनंद अशी ती कल्पना आहे.
2: खूप छान, खूप खूप धन्यवाद रेडिओ विश्वास तर्फे. पुन्हा पुन्हा या आम्हाला नवीन नवीन अशाच गोष्टी सांगायला.
3: थँक्यू थँक्यू. सगळ्यांचे आभार मनपूर्वक आणि परत एकदा आपण भेटू लवकरच.

पाऊस कितीही पडला तरी शेतकऱ्याच्या घामाचे थेंब शेतात पडल्याशिवाय पीक येत नाही. त्याचप्रमाणे पैशाचा कितीही पाऊस पडला तरी कार्यकर्त्यांच्या कष्टाशिवाय मंडळाचा विकास होत नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबाग येथील कार्यकर्त्यांनी आपल्या वैयक्तिक कामकाजातला आणि कुटुंबातील वेळ खर्च करून गेली अनेक वर्ष समस्त भाविकांच्या सहकार्यानं मंडळाचा नंदादीप सातत्यानं तेवत ठेवला आहे. यापुढेही हा नंदादीप असाच तेवत राहो आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची कीर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचो ही सदिच्छा.

अवार्थ दासबौद्ध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 51वा दशक चौथा समास 5वा अर्चन भक्ति नाना प्रकारच्या देवळांना अलंकार आणि अलंकार पात्रे द्रव्य आणि द्रव्य पात्रे अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे अर्पण करावी. वने उपवने पुष्पवाटिका तपस्वींच्या पर्णकुटिका अशा प्रकारची पूजा यथासांगपणे करून जगन्नायकास समर्पण करावी. पोपट मैना मयूर बदक चक्रवाक पक्षी चकोर पक्षी कोकिळा चितळ सांबर देवळांना समर्पण करावे. सुगंधित मृग आणि मांजरे काही म्हशी बैल वानरे नाना पदार्थ आणि लेकरे देवाला समर्पण करावी. काया वाचा आणि मनाने चित्तवित्त जीव प्राणाने भगवंताची पूजा करावी याचे नाव अर्चन भक्ती. त्याप्रमाणे सद्गुरूचे भजन करून त्याला अनन्य भावे शरण जावे यालाच भगवत भजन असे म्हणतात. अशा प्रकारची पूजा न घडल्यास मानस पूजा करावी, ती देखील परमेश्वराला आवडते. मनाने भगवंताची पूजा करून कल्पनेद्वारे सर्व समर्पण करावे हे मानस पूजेचे लक्षण आहे. आपणास वाटेल ती कल्पना करून देवास व्हावे अशा प्रकारे मानस पूजा करावी. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अर्चन भक्ती नाम समास 5 समाप्त. दशक चौथा समास 6 वंदन भक्ती. मागे आपण 5व्या भक्तीचे लक्षण सांगितले, आता सावधानतेने 6वी भक्ती ऐकावी. वंदन ही 6वी भक्ती असून देव संत साधू आणि सज्जन यांना नमस्कार करीत जावा. सूर्याला नमस्कार करावा, देवाला नमस्कार करावा, सद्गुरूला साष्टांग नमस्कार करावा. अधिकार पाहून नाना प्रतिमा देव गुरु यांना साष्टांग नमस्कार करावा. पृथ्वीवर 33 कोटी देव आहेत, त्यात विष्णुमूर्ती आहेत, त्यांना प्रेमाने साष्टांग नमस्कार करावा. पशुपती श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शनाने दोष निघून जातात, त्याप्रमाणे नित्यनेमाने मारुतीला नमस्कार करावा. शंकरा शेषशायीच मार्तंडो मारुतीस्तथा एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः, असा हा श्लोक आहे त्याचा. भक्त ज्ञानी आणि वीतरागी साक्षात्कारी तापसी योगी सत्पात्र व्यक्ती पाहून लगेच नमस्कार घालावे. वेदांचे जाणकार शास्त्रांचे जाणकार सर्व जाणणारे पंडित पौराणिक विद्वान याज्ञिक वैदिक पवित्रजन यांना सद्गुरूचे अधिष्ठान आहे असं समजून आदरपूर्वक नमस्कार करावा. गणेश शारदा नाना शक्ती हरिहराच्या अवतार मूर्ती नाना देव किती वेगवेगळे सांगू, त्यांना नमस्कार केला की तो एका परमेश्वरासच प्राप्त होतो. यावर एक वचन आहे ते ऐका. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति, अशा प्रकारे सर्व देवांना आदरपूर्वक नमस्कार करावा. त्यामुळे देवांना परमसुख लाभते. देवदेवतांची अधिष्ठाने सद्गुरूंची स्थाने या दोन्हींना नमस्कार करावा. नमस्कारामुळे विनम्रता येते, नमस्कारामुळे संशय नाहीसा होतो, नमस्कारामुळे नाना सत्पात्र लोकांशी मैत्री होते, नमस्कारामुळे दोष जातात, नमस्कारामुळे अन्याय दूर होतात, नमस्कारामुळे नाहीसे झालेले समाधान पुन्हा प्राप्त होते. माथा टेकवणे याच्यासारखा उपाय नाही, त्यामुळे नेहमी देव भक्त यांना वंदन करावे. नमस्कारामुळे कृपा उचंबळते, नमस्कारामुळे प्रसन्नता निर्माण होते, नमस्कारामुळे गुरुदेवाची साधकांवर कृपा होते. कोणतीही अपेक्षा न करता नमस्कार केल्यास दोषांचे पर्वत नाहीसे होतात आणि परमेश्वराची कृपा होते. नमस्कारामुळे पतित असलेले पावन होतात, नमस्कारामुळे जन्म मरणापासून दूर राहता येते. भरपूर चुका केल्या आणि साष्टांग नमस्कार घातला तरी सृष्टींनी क्षमा करावी. याप्रमाणे नमस्कारासारखे अनुसरण्यास योग्य दुसरं काही नाही. नमस्कार करण्यासाठी खर्च येत नाही, नमस्कारासाठी कष्ट पडत नाहीत. नमस्कार करण्यासाठी कोणतीही वेगळी उपकरणे लागत नाहीत, कोणती सामुग्री लागत नाहीत. त्यामुळे नमस्कारासारखं सोपं दुसरं काहीही नाही. अनन्य भावाने नमस्कार करावा, त्यासाठी इतर साधने कशासाठी शिणवायची. साधकाने भावपूर्वक नमस्कार घातला तर त्याची काळजी गुरुला लागते आणि तो योग्य मार्गाला लावतो. म्हणून नमस्कार हा श्रेष्ठ असतो, त्यामुळे वरिष्ठ लोकांची कृपा प्राप्त होते. अशी ही 6वी नमस्कार भक्ती स्पष्ट केली आहे.
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वंदन भक्तिनाम समास षष्ठ समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम सहजपणे येणं याचं नाव अजपाजप. एक चांगला गृहस्थ होता, त्याला कसलंही व्यसन नव्हतं. त्या गावात एक दिवस एक बुवा आला. या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कोणीतरी सांगितले की हे आलेले बुवा भविष्य अतिउत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही, तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे तो रोज तिथं जात असे. आणि एक दिवस बुवाने सांगितलं म्हणून त्यानं चिलमीमध्ये निखारा ठेवला. दुसऱ्या दिवशी फडकं ओलं करून दिलं. पुढं त्याला एकदा बुवाने सांगितलं म्हणून त्यानं एक झुरका घेऊन पाहिला. आणि हळूहळू सवयीनं तो इतका तरबेज झाला की त्यानं गांजा ओढण्यात गुरुलाही मागं टाकलं. तर असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो. ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रकट होतं तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. श्रीराम प्रभूला आवडणारं नाम घेऊन मारुती रायांनी त्याला आपलासा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेनं घ्या. भगवंताला आपलासा करून घेणं तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कुठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेनं घ्या. म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीनं पोहोचू शकेल. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम, योगासनं इत्यादी साधनं सांगितलेली आहेत, परंतु त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे भगवंताची सहज भक्ती. भगवंताचं नाम सहजपणे येणं याचंच नाव अजपाजप. हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणं हीच भगवंताची खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच आहे. परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था झाली पाहिजे आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे. भगवंताच्या नसणेपणानं उठलेलं वारं म्हणजे काळजी. मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारावर आनंदाने समाधान हे खरं औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहजी लाभत असतं. या औषधाचा परिणाम न कळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आनंदमय राहण्याकरता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. आणि या नामात आपलं सर्वस्व गुंतवलं तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही. या कार्यक्रमाच्या 43व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, भारतरत्न JRD टाटा यांची प्रेरणादायी जीवनकहाणी आपण जाणून घेतो आहोत. आज त्याचाच पुढचा भाग आपण पाहूया. मंडळी, JRD म्हणजे रोमारोमात देशभक्ती भिनलेला उद्योगपती. त्यांनी तयार केलेल्या मुंबई योजना किंवा बॉम्बे प्लॅनबद्दलची माहिती मागच्या भागामध्ये आपण घेतली. देशातल्या आघाडीच्या उद्योगपतींना घेऊन तयार केलेल्या या योजनेत स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षांचा विचार करून तरतुदी केल्या होत्या. पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशासाठी पंचवार्षिक योजनांचं नियोजन करण्यात आलं, तेव्हा JRDने मांडलेल्या सूचना गांभीर्यानं घेतल्या गेल्या नाहीत. पण त्यानंतरही JRDने आत्यंतिक तळमळीनं सरकारला वेळोवेळी सूचना केल्या, पण त्यातल्या बऱ्याचशा सूचना राज्यकर्त्यांना सोयीच्या नव्हत्या, म्हणून त्या अंमलात येऊ शकल्या नाहीत, हे उघड आहे. JRD आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांची खास मैत्री होती. या दोघांचंही वैशिष्ट्य म्हणजे दोघांनी अत्याधुनिक शिक्षण घेतलेलं, दोघंही युरोपात शिकलेले होते, त्यामुळे दोघांची विचारसरणी देखील आधुनिक होती. JRDंचं बालपण शिक्षण जरी फ्रान्समध्ये झालं होतं, तरी त्यांची नाळ भारताशी घनिष्ठपणे जोडलेली होती. एक उद्योगपती असूनही त्यांचे विचार, त्यांचे निर्णय आधी भारताच्या हिताचा विचार करणारे असायचे. कोणताही उद्योग सुरू करताना देशाच्या हिताचा विचार आधी असायचा. 1951 विकास योजनांचा आराखडा बनवण्यासाठी त्यांना भारत सरकारतर्फे निमंत्रण देण्यात आलं. या बैठकीत त्यांनी भारताच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली. भारतानं प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम भारताची लोकसंख्या नियंत्रणात ठेवायला हवी, असं प्रतिपादन त्यांनी केलं. तसं केलं नाही तर आपण भारताच्या विकासासाठी जे काही शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा याबाबत प्रयत्न करतो आहोत, ते सगळे वाढत्या लोकसंख्येमुळे फोल ठरतील. जनतेची जीवन पातळी उंचावायची असेल तर लोकसंख्या वाढ रोखणं हा एकमेव उपाय आहे. जेव्हा लोकसंख्या दुप्पट होईल, तेव्हा दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या देखील दुप्पट होईल, असं आकडेवारी सहित प्रतिपादन JRDने केलं. पण पंडित नेहरूंचा या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वस्वी वेगळा होता. ते म्हणायचे, लोकसंख्या ही माझी ताकद आहे. आणि पुढे दुर्दैवानं JRDंचं भाकीत खरं ठरलं. सुरुवातीला 40 कोटी असलेल्या आपल्या लोकसंख्येनं फक्त 15 वर्षातच 100 कोटींचा आकडा पार केला. जवळपास निम्मी जनता आजही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळते. आज देशात घडणारा हिंसाचार, दहशतवाद, बेकारी, अस्वच्छता, रोगराई, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव, बकाल शहरं आणि भकास खेडी यासारख्या अनेक समस्यांचं मूळ आपल्याला लोकसंख्या वाढीमध्ये सापडतं. लोकसंख्या ही शक्ती देखील ठरू शकते, पण केव्हा? रिकाम्या हाताला आपण काही रोजगार पुरवू शकू तेव्हा. अन्यथा हे रिकामे हात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गुन्हेगारी, दहशतवाद यासारख्या गोष्टींकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. पुढे 1956 JRDने युनोच्या सहकार्यानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची स्थापना केली. नंतर टाटांतर्फे फॅमिली प्लॅनिंग फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. लोकसंख्या वाढ नियंत्रणात आणायची असेल तर स्त्रियांची साक्षरता वाढवणं गरजेचं आहे, हे आकडेवारीनिशी टाटांच्या स्टॅटिस्टिक्स विभागानं सिद्ध केलं. स्त्री साक्षरतेसाठी प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवी संघटना, कुटुंब नियोजनाचे प्रकल्प इत्यादींना टाटांतर्फे अर्थसहाय्य पुरवण्यात आलं. आजही JRD आणि त्यांच्या पत्नी थेली यांच्या वैयक्तिक संपत्तीचा ट्रस्ट असं काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य पुरवतो. स्वातंत्र्यानंतर सरकारनं ऊर्जा, उद्योग, खाणी, रेल्वे, रस्ते बांधणी यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक करायचं ठरवलं. सरकार जेव्हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करणार होतं, तेव्हा या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांवर देखरेख करण्यासाठी खाजगी संचालक मंडळ नेमावं आणि त्याकरवी या उद्योगांचं नियंत्रण करावं अशी आग्रहाची सूचना JRDने सरकारला केली होती. पण राजकीय फायद्यासाठी JRDच्या सूचनेला वाटाण्याची अक्षता लावण्यात आला. पैसा सरकारचा, काम करणारी माणसं सरकारी, असं असताना खाजगी संचालक मंडळ नेमून त्यांना अधिकार का द्यायचे असा प्रश्न उपस्थित केला गेला आणि सगळे सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग नोकरशहा आणि राजकारण्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याचा परिणाम असा झाला की हे उद्योग लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार, कामकाजातील ढिलाई यासारख्या अनेक वाईट गोष्टींमुळं एकामागून एक तोट्यात जायला सुरुवात झाली. हे उद्योग चालवणं म्हणजे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी परिस्थिती निर्माण झाली. आज यातील बरेचसे उद्योग खाजगी क्षेत्राकडे सोपवावे या निष्कर्षाप्रत सरकार आला आहे. देशावर आलेल्या या संकटात JRDने सरकारशी असलेले आपले मतभेद विसरून सहकार्य केलं. भारताची फाळणी झाल्यानंतर जेव्हा निर्वासितांचे लोंढे भारतात यायला लागले, तेव्हा त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी मानवतावादी विचार करणं गरजेचं होतं. कारण ही मंडळी आपलं घर, देश, जमीन, जुमला यासारख्या गोष्टी सोडून भारतात येणार होते. त्यांच्या हृदयात फाळणीची भळभळती जखम होती. हा सगळा विचार करून JRDने आपल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील तज्ज्ञ व्यक्ती या व्यवस्थेसाठी स्वयंस्फूर्तीनं पाठवून दिल्या. या तज्ज्ञांच्या तुकडीनं आपल्या

त्यावेळी त्यांनी आपल्या जमशेदपूरच्या कारखान्यातील तज्ज्ञ अभियंत्यांची एक फळीच लष्कराच्या मदतीसाठी पाठवून दिली. एवढेच करून JRD थांबले नाहीत, तर आपल्या सगळ्या कंपन्यांमधल्या फायद्यातला एक विशिष्ट हिस्सा सरकारच्या संरक्षण फंडाला मदत म्हणून त्यांनी पाठवला. त्यांच्या उद्योगाच्या दृष्टीनं सरकार पातळीवर काही गोष्टी प्रतिकूल घडत होत्या, पण असं असताना सुद्धा देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्याने आपली भूमिका निभावली. आपल्या देशातील लोकशाही इंग्लंडसारख्या राष्ट्राच्या धर्तीवर चालवण्याऐवजी फ्रान्सप्रमाणे राष्ट्राध्यक्ष हा देशाच्या प्रमुखपदी असायला हवा असं त्यांचं मत होतं. त्यासाठी पाहिजे तर देशाच्या घटनेत बदल करायला हवा असंही ते म्हणायचे. देशाच्या विकासासाठी राजकीय स्थैर्य आवश्यक आहे, सततच्या निवडणुका आणि त्यासाठी पैसा उपलब्ध करणं म्हणजे भ्रष्टाचाराला आणि गैरकारभाराला निमंत्रण ठरतं हे त्यांचं भाकीत आज खरं ठरताना दिसत आहे. मंडळी, आपण ज्या शहरात राहतो, जिथं काम करतो, तिथलं वातावरण प्रसन्न वाटावं, सगळ्यांनाच त्या चांगल्या वातावरणाचा फायदा मिळावा अशी त्यांची नेहमीच इच्छा असायची. त्याच दृष्टिकोनातून त्यांनी मुंबई असो की पुणे किंवा जिथं जिथं टाटांचे प्रकल्प असतील त्या त्या ठिकाणचं सौंदर्यीकरण करण्यावर भर दिला. मुंबईचं भूषण असणारं ताज हॉटेल, विविध उद्यानं, सुशोभित केलेले चौक यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्या सौंदर्यदृष्टीची आणि सामाजिक जाणीवेची साक्ष देतात. राजकारण्यांनी केवळ मतपेट्यांसाठी केलेलं लोकांचं लांगुल चालन त्यांना पसंत नव्हतं. मंडळी, JRDंचं हे प्रेरणादायी चरित्र आपण पुढच्या भागामध्ये आणखी पाहूया. आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिल ने कहां हो तुम या आपल्या कार्यक्रमामध्ये मी आज एका मराठी गायिकेची बद्दल काही आठवणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरं तर ही गायिका आज पूर्णपणे विस्मृतीत गेलेली आहे, पण अतिशय गुणी अशी ही गायिका होती. मराठी भावगीतामध्ये सुमन कल्याणपूर असेल, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर यांच्यासोबतच एक गायिका 60s आपल्या आकाशवाणीवर काही गाणी सादर करीत होती. ही गायिका होती कृष्णा कल्ले. मित्रांनो, कलेच्या क्षेत्रात यशातील सातत्य टिकवणं फार अवघड असतं, कारण इथं यश हे कलावंतासोबत ऊनसावलीचा खेळ खेळत असतं. लाईमलाईटच्या झगमगाटात चमकणारेच फक्त दिसत राहतात, विजलेल्या दिव्यांना कुणी तसं विचारत नाही. आणि इथे यश मिळवायला आणि टिकवायला फक्त गुणवत्ता पुरेशी नसते, तर त्या जोडीला प्राक्तन म्हणजेच नशीब देखील असावं लागतं. कोणाच्या बाबतीत हे सारं सहज जमून जातं, तर कोणाला टॅलेंट असूनही यशाचं गणित सहजासहजी सोडवता येत नाही. खूप फिलॉसॉफिकल झालं का? पण मित्रांनो, असंच काहीसं कृष्णा कल्ले याच्या बाबतीत झालं होतं. कृष्णा कल्ले 60s उत्तरार्धात या सृष्टीमध्ये आली. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, मन पिसाट माझे अडले रे थांब जरासा, पुनवेचा चंद्रमा आला घरी, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का. या आणि अशा मनात खोलवर घर केलेल्या गीतांनी रसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण ही गायिका कोण हे आज देखील बऱ्याच जणांना माहिती नाही. ही गायिका होती कृष्णा कल्ले. कृष्णा कल्ले यांचा जन्म 18 डिसेंबर 1940. जन्म जरी मुंबईत झाला असला तरी त्यांचं बालपण हे उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झालं, त्यामुळे तशा त्या हिंदी भाषिकच म्हटल्या पाहिजेत. शालेय जीवनात त्या शिकत असताना शालेय स्पर्धांमध्ये त्या गात असायच्या. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांना पारितोषिकं देखील मिळाली होती. 1965 त्यांनी राष्ट्रीय पातळीवर गायन स्पर्धेत भाग घेतला आणि गोल्डन व्हॉईस ऑफ इंडिया हा किताब मिळवला. गोड गोजिरी लाज लाजिरी ताईत होणार नवरी हे गाणं कृष्णा कल्ले हिनंच गायलेलं आहे बरं का. यासोबतच केला इशारा जाता जाता आणि एक गाव 12 भानगडी या त्या काळी गाजलेल्या चित्रपटातील लावण्या देखील त्यांनीच गायलेल्या आहेत. तिच्या स्वराबाबत जगदीश खेबुडकर हे एकदा म्हणाले होते की अस्सल कोल्हापुरी उच्चार करून ग्रामीण लोकगीते, लावण्या, झगडे, सवाल जवाब, नृत्यगीते कृष्णा कल्ले यांनी इतक्या परिणामकारकरित्या गायली आहेत की ऐकताना कुणीही श्रोता म्हणणार नाहीत की ही गाणी एका अमराठी गायिकेने गायली आहेत. परिकथेतील राजकुमारा या अनिल मोहिले या संगीतकाराने संगीत दिलेल्या गाण्यामध्ये कृष्णा कल्ले यांचा आवाज श्रोत्यांनी ऐकला आणि हे गाणं घरोघरी पोचलं. ह्या गाण्यामुळे कृष्णा कल्ले आणि अनिल मोहिले ह्या दोघांचाही खऱ्या अर्थाने उदय झाला. 1965 ते 1975 या काळात त्यांची खूप गाणी गाजली. श्रीरंगा सावळा तू तू गौर काय राधा, कशी रे आता जाऊ घरी सांग मला, तू अबोल होनी जवळी मजला घ्यावे, राम प्रहरी राम गाथा, मैना राणी चतुर शहानी, शुकशुक मन्या जातोस की नाही, अहो राया मला घोड्यावरती बसू, बिब घ्या बिग शिक काही, आज आले उद्या मी येणार बी नाही, औंदा मुंबई बघायची, देश हीच माता देश हाच जन्मदाता, कामापुरता मामा ताकापुरती आजी. ही आणि अशी अनेक गाणी आजही रसिक विसरलेले नाहीत. मुळातच अबोल आणि आपले गोडवे न गाण्याच्या स्वभावामुळे अफाट गुणवत्ता असूनही कृष्णा कल्ले फार लवकर प्रवाहाच्या बाहेर गेल्या. त्या काळात त्यांनी 10 लाख, गाल गुलाबी नैन शराबी या हिंदी सिनेमात देखील पार्श्वगायन केलं. 15 मार्च 2015 या दिवशी कृष्णा कल्ले यांचं निधन झालं.
मित्रांनो, कृष्णा कल्ले यांची बरीचशी गाणी तुम्ही ऐकली आहेत, पण बऱ्याच रसिकांना ही गाणी कृष्णा कल्ले यांनी गायली आहेत हे ठाऊक नाही. या निमित्ताने आज कृष्णा कल्लेंची गाणी तुम्हाला कळाली असतील अशी मी अपेक्षा करतो. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाने ढोलताशांच्या गजरात तर काही ठिकाणी मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणरायाचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाजत गाजत आगमन होणार आहे. मित्रहो, उत्साहाने भरलेल्या गणेशोत्सवाच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं एक गणेशगीत, ज्याचे शब्द आहेत, गणराजरंगी नाचतो नाचतो, गणराजरंगी नाचतो नाचतो, पायी घागऱ्या करीती ऋणझुण, नाद स्वर्गी पोचतो, गणराजरंगी नाचतो नाचतो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणेशजींनाही पृथ्वीवर यायला आवडतं. आपल्या मातापित्यांची म्हणजेच भगवान शंकर आणि पार्वतीदेवी यांची परवानगी घेऊन कुठे बालस्वरूपात तर कुठे अवाढव्य स्वरूपात तर काही ठिकाणी भक्तांना भावेल अशा स्वरूपात गणेशजींचं पृथ्वीवर आगमन झालेलं या दिवशी आपल्याला दिसतं. मात्र जैन देखे रवी ते देखे कवी या उक्तीला अनुसरून ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या अंतःचक्षूंना पृथ्वीतलावर जायला मिळणार या आनंदाप्रित्यर्थ गणराय नृत्य सादर करताना दिसत आहेत आणि नर्तन करताना पायातल्या पैंजणांचा होणारा कर्णमधुर नाद स्वर्गलोकात सर्वत्र ऐकू जातो आहे. कटिपी तांबर कसून भरजरी बाल गजानन नर्त नाच करी, कटिपी तांबर कसून भरजरी बाल गजानन नर्त नाच करी, तुंदिल तनु परिचपल साजिरी लावण्य साजतो गणराजरंगी नाचतो नाचतो. बाल गजाननाच्या मूर्तीची अनेक रूपं या दिवसात आपल्याला पाहायला मिळतात. कुठे तो फेटा बांधून बसलेला असतो, कुठे चक्क उंदीर मामांच्या पाठीवर स्वार होऊन आपल्याला दर्शन देतो, कुठे एका हातात मोदक घेऊन दुसऱ्या हाताने आपल्या लाडक्या भक्तांना आशीर्वाद देत असतो, तर कुठे चक्क स्कूटरवरून तुमच्या भेटीला येतो. बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सवातून गणरायाच्या विशालकाय मूर्तीचं दर्शन होत असलं तरी शांताबाईंच्या अंतःचक्षूंना दिसणाऱ्या या रूपाचं वर्णन करताना त्या म्हणतात की भरजरी पितांबर नेसलेले बाल गजानन शास्त्रोक्त पद्धतीने नृत्य सादर करत आहेत, त्यामुळे त्यांचे पदन्यास पाहताना देखील आपल्या मनाला होणाऱ्या आनंदाबरोबर एक सुंदर नृत्य पाहत असल्याचं समाधानही माझ्या मनाला मिळतं आहे. कारण नृत्य सादर करताना आपल्या गुटगुटीत शरीराची नृत्याला बाधा येणार नाही याचं पूर्ण भान ठेवून विजेच्या चपळाईने नृत्याचे पदन्यास करणाऱ्या गजाननाची बालमूर्ती अधिकच शोभून दिसते आहे. नारद तुंबरु करीते गायन करी शारदा वीणा वादन, नारद तुंबरु करीते गायन करी शारदा वीणा वादन, ब्रह्मा धरितो तालही रंगुन मृदंग ही वाजतो गणराजरंगी नाचतो नाचतो. बाल गजाननाच्या या नृत्यामुळे प्रेरित होऊन नारद मुनींनी देखील आपल्या वीणेच्या साथीने गायनाला सुरुवात केली आहे आणि देवगणांची अभूतपूर्व अशी साथ मिळाल्याने बाल गजानन करत असलेल्या नृत्याची लज्जत अधिकच वाढली आहे. शारदा देवीचं मनमोहक वीणावादन, ब्रह्मदेवाने मृदुंगावर धरलेला ताल यामुळे स्वर्गलोकात रंगलेल्या या अविट गोडीची मैफल आपल्या अंतःचक्षूने पाहणाऱ्या शांताबाईंनी ती शब्दाशब्दातून आपल्या डोळ्यासमोर उभी केली आहे.
ದೇವಸಭಾಗನದಾಟ ಬಯಸಲಿ, ನೃತ್ಯಗಾಯನೆ ಮನೆ ಹರಿಸಲಿ. ದೇವಸಭಾಗನದಾಟ ಬಯಸಲಿ, ನೃತ್ಯಗಾಯನೆ ಮನೆ ಹರಿಸಲಿ. ಗೌರಿ ಸಂಗೆ ಸ್ವಯ ಸದಾಶಿವ ಶಿಶು ಕೌತುಕ ಪಾಹತೋ, ಗಣರಾಜರಂಗಿ ನಾಚತೋ ನಾಚತೋ. ಲಯಬದ್ಧ ಪದನ್ಯಾಸಾಚಾ ಹಲಚಾಲಿನ್ಮುಳೆ ಪಹಾತ್ ರಾವ ಅಸ ಬಾಲ ಗಜಾನನಾಚ ಮನಮೋಹಕ ನೃತ್ಯ, ಶಾರದಾದೇವಿಚ ವೀಣಾವಾದನ, ನಾರದ ಮುನಿ ಆಣಿ ದೇವಗಣಾನಿ ಸಾದರ ಕೇಳಲೇಲ ಕರ್ಣಮಧುರ ಗೀತಗಾಯನ, ಜೋಡಿಲಾ ಬ್ರಹ್ಮದೇವಾಚ ಮೃದುಂಗವಾದನ, ಅಸಿ ಹಿ ಸುಂದರ ಮೈಫಿಲ್ ಯಾಚಿ ದೇಹಿ ಯಾಚಿ ಡೋಳಾ ಅನುಭವಣ್ಯಾಸಾಠಿ ಸರ್ವದೇವ ಯಕ್ಷ ಕಿನ್ನರ್ ಅಪ್ಸರಾ ಯಾ ಸರ್ವಾನಿಚ ದೇವಸಭೆತ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಹಜೇರಿ ಲಾವಲಿ ಹೋತಿ. ಅವಿಟಗೋಡಿಚಾ ಅಲೌಕಿಕ ಅಶಾ ಗೀತಗಾಯನಾನೆ ಆಣಿ ಬಾಲ ಗಜಾನನಾಚಾ ನೃತ್ಯಾನೆ ಸರ್ವಾಂಚಾಚ ಮನಾಚಿ ಅವಸ್ಥಾ ಆನಂದಾಚೆ ಡೋಹಿ ಆನಂದ ತರಂಗ ಅಶಿ ಝಾಲಿ ಹೋತಿ. ಶಿವಾಯ ಆಪಲ್ಯಾ ಲಾಡಕ್ಯಾ ಪುತ್ರಾಚಾ ಕೌತುಕ ಕರಣ್ಯಾಸಾಠಿ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿ ಜಾತಿನೆ ಹಜರ ಹೋತೆ ಆಣಿ ಗಣೇಶಾ ವಿಷಯಿಚಾ ಸಾರ್ಥ ಅಭಿಮಾನ ವ ಕೌತುಕ ತ್ಯಾ ದೋಘಾಂಚಾ ಚೆಹರ್ಯಾವರ್ ಪ್ರತಿಬಿಂಬಿತ ಹೋತ ಹೋತ. ಸಂಗೀತ ದಿಗ್ದರ್ಶಕ ಹೃದಯನಾಥ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಯಾನ್ನಿ ಹೆ ಸುಂದರ ಶಬ್ದ ಸಂಗೀತಾಚಾ ಅಪ್ರತಿಮ ಕೊಂದಣಾತ್ ಬಸವನ್ ಗಾನ ಸಮ್ರಾಜ್ಞಿ ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಯಾಂಚಾ ಸ್ವರ್ಗೀಯ ಆವಾಜಾತ್ ಆಪಲ್ಯಾಪರ್ಯಂತ ಪೋಚವಲೇ ಆಹೆತ್. ಜೆ ಐಕ್ತಾನಾ ಸ್ವರ್ಗಲೋಕಾತ್ಲ ಹೆ ದೃಶ್ಯ ಆಪಲ್ಯಾ ಡೋಳ್ಯಾಸಮೋರ ಉಭ ರಾಹತ. ಬರಾಯ್ತ ಶ್ರೋತೆ ಹೋ, ಪುನಃ ಭೇಟೂಯಾ. ಧನ್ಯವಾದ.

दिलने पुकारा कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. बुद्धिदात्या गणेशाला वंदन करूया आजच्या कार्यक्रमात. सर्वात प्रथम कुठल्याही कार्यक्रमामध्ये ज्याची पूजा केली जाते तो गणराय. सूर्या आधी दर्शन घ्यावे तुझे मूषक ध्वजा, शुभद सुमंगल सर्वा आधी तुझी पाद्यपूजा. गणपतीच्या पार्थिव रूपाची म्हणजेच मातीने घडवलेल्या रूपाची आपण सर्वजण 10 दिवस षोडशोपचारे पूजा करतो, प्रतिष्ठापना करतो. त्यामागे अनेक कारणे आहेत. जसे आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण नेहमीच्या रुटीनपासून जरा बदल मिळवतो, तसाच हा मंगलमय गणेश 10 दिवस आपल्या घरात येतो तेव्हा वातावरण बदलून जाते. शुद्धता, पावित्र्य, मांगल्य यांचा संगम या वातावरणामध्ये होतो आणि वातावरणात एकंदरीतच ऊर्जा, सकारात्मकता येते. अशा ह्या गणराजाला वंदन करूया.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे अत्यंत भावभक्तिमय गीत आपण ऐकलं. मित्रांनो, कोणत्याही पूजेच्या मागे एक भावना असते, कुठला तरी एक हेतू असतो. तो म्हणजे माझे सर्व काही चांगले व्हावे, पैसा सुख संपत्ती निरामय आरोग्य मिळावे, दीर्घायुष्य मिळावे, दुःख दारिद्र्य कुणालाच नकोय मित्रांनो, म्हणूनच ही पूजा महत्वाची असते.

दिलनी पुकारा या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेले संत तुकाराम यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. अत्यंत भावपूर्ण भक्तिपूर्ण वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे आणि या गणरायाचं सुरेख असं वर्णन संत तुकाराम यांनी या गीतात केलेलं आहे. ओंकार स्वरूपाचं वर्णन या गीतात केलेलं आहे. या ओंकारातूनच सर्व देवांची उत्पत्ती झाली आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच हा गणपती देवांचा अधिपती मानला जातो, गणांचा स्वामी शासक मानला जातो, म्हणजेच नेतृत्व करणारा असा तो गणपती. म्हणूनच सर्वात आधी त्याची पूजा करायची असते.

मित्रांनो, दिलने पुकारा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहोत काही सुरेख अशी भक्ती गीत, काही सुरेख अशी गणरायाची गीत. आपल्या सगळ्यांच्या घरी पाहुणा आलेला गणराज, त्याला वंदन करत आहोत. मी आहे प्रांजली तुमच्या सोबत. रोज आपण आरती म्हणतो, संत रामदासांनी ती आरती लिहिली आहे. या आरतीतून जे वर्णन केलेलं आहे ते किती योग्य आहे. सुखकर्ता म्हणजे सुखाचे कारण, दुःख हरता म्हणजे दुःखाचे हरण करणारा असा तो गणराज. विघ्नाची वार्ता म्हणजे दुःखाची बातमी येऊ देऊ नकोस आमच्या जीवनामध्ये, फक्त प्रेमाची दृष्टी कृपादृष्टी माझ्यावर राहू दे. ही आरती ऐकल्यानंतर, त्यातील कडवी ऐकल्यानंतर, गणरायाचं ते प्रसन्न रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, त्या रूपाच्या दर्शनानेच आपला दिवस मंगलमय जातो. या आरतीमध्ये गणेशाच्या रूपाचं जे वर्णन केलेलं आहे, ती मूर्ती केवळ 10 दिवस नाही तर कायमचीच आपल्या डोळ्यासमोर असते, आणि त्यामुळेच आपण नेहमीच पावित्र्याची मांगल्याची कामना करत असतो.

दिल ने पुकारामध्ये आपण आताच गाणं ऐकलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला नृत्य करणारा तो गणराज, त्याचं ते प्रसन्न रूप. मित्रांनो, विविध पुराणांमध्ये गणपतीच्या जन्माच्या विविध कथा सांगितल्या गेलेल्या आहेत. गणपतीची अनेक नावे आहेत, ती सर्व त्याच्या रूपावरून निर्मित झालेली आहेत. अथर्वशीर्षात गणेशाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन आहे. सकल विघ्नांचा नाश करणारा गणेश पूजनीय आहे. मित्रांनो, भौतिक सुखात माणूस गुरफटून गेला आहे, पण ही सुखे क्षणभंगूर आहेत. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरीही मनुष्य जन्माआधी कुठे असतो, जन्माला कसा येतो आणि मरणानंतर कुठे जातो हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे जिथे कुठे माणूस जन्माआधी असतो किंवा मरणानंतर जातो, त्या ठिकाणी कुठेतरी एक शक्ती आहे, त्या शक्तीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मग त्या शक्तीचं नाव काहीही असेल, कृष्ण असेल, गणपती असेल, राम असेल, तिच्यावर विश्वासून आपण निर्धास्त राहू शकतो. तिच्यावर सगळे सोपवले की सर्व काही मंगलमय होते, हा विश्वास प्रत्येक माणसाच्या हृदयात असतो. तर असाच विश्वास, अशीच श्रद्धा आपण ठेवूया. अध्यात्म ही केवळ वार्धक्यात उपयोगाला येणारी गोष्ट नाही, तर ती संपूर्ण जीवनभर आचरूया, तरच सगळे मंगलमय होईल. या विश्वासानेच आजच्या कार्यक्रमात मी आपला निरोप घेते. आपण मात्र भेटत राहू. नमस्कार.

0: गणपति बप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया।
1: वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि संप्रभत्व निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा।
2: नमस्कार मंडळी, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे। आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत कविवर्य अरुण म्हात्रे।
3: अरुण म्हात्रे सर यापूर्वीही आपल्याकडे मुलाखतीला आले होते, पण आज त्यांना खास करून बोलवलं आहे कारण रत्नागिरीला मालगुण इथं पुस्तकांचं गाव घोषित झालं आणि लोकार्पण सोहळा झाला होता, त्यासाठी ते पाहुणे म्हणून गेले होते। आपण त्यांच्याकडूनच ऐकूया त्या सोहळ्याबद्दल। नमस्कार अरुणजी।
4: नमस्कार। नमस्कार। नमस्कार। माझ्याही सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि परत एकदा या चॅनलवर बोलवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो मनापासून। आणि ज्या एका सोहळ्याला मी गेलो होतो त्या सोहळ्याविषयी तुम्हाला माहिती सांगतो। खरं तर अशा पद्धतीच्या सोहळ्याला जायला मिळणं हे आपलं भाग्यच असतं, कारण आपण एकतर पुस्तकांवर खूप प्रेम करतो, पुस्तकं आपल्याला आवडतात आणि एखादं गाव असं पुस्तकांचं गाव म्हणून जाहीर होतं तेव्हा पुस्तकांवर प्रेम करणाऱ्याच्या आयुष्यातला तो अतिशय आनंदाचा किंवा मोठा दिवस, कारण एरवी जे गाव आपण खूप छान गाव म्हणून ओळखत असतो त्याला पुस्तकं अगदी जोड मिळते आणि पुस्तकांची जोड मिळते आणि ते गाव परत वेगळ्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघायला लागतो।
3: आणि जागतिक पुस्तक दिनाच्या आसपासच ही घटना घडलेली आहे।
4: अगदी अगदी। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आपण खरं तर सगळ्या पुस्तक प्रेमी लोकांनी खूप आभार मानायला पाहिजे त्या गोष्टीसाठी की जसं भिलारला काही वर्षापूर्वी त्यांनी पुस्तकांचं गाव म्हणून जाहीर केलं आणि एरवी भिलार हे गाव थोडंसं कोपऱ्यात असलेलं गाव होतं महाबळेश्वरच्या वाटेवरचं, पण पुस्तकांचं गाव झाल्यामुळे ते एकदम अचानक उजळत आलं आणि मग अनेक लोकांची तिकडे भेट देण्याची ही सुरू झाली, सत्र सुरू झाली। मीही मग एरवी एकदाच मी गेलो होतो सुरुवातीला उद्घाटनाला, पण नंतर जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी भिलारला जाऊन येतो आणि मी बघतो की थोडीशी सुधारणा दिसते, पुस्तकं वाढलेली दिसतात, पुस्तकांची कपाटं दिसतात, अंगण छान सजवलेली दिसतात, पुस्तकांची कपाटं अशी बाहेरून किंवा घरामध्ये आपल्याला देखणी अशी दिसतात आणि मग जे अंगण केवळ अंगण म्हणून असतं त्या अंगणाला एक वेगळं स्वरूप येतं किंवा ते पुस्तकांचं अंगण होऊन जातं।
3: पण वाचन संस्कृती दिसू लागते ना, वाचन संस्कृती
4: आणि हा त्याच्यामुळे वाचन संस्कृती म्हणजे बघ ना की एरवी मुलं खेळत असतात काय काय मैदानी खेळ किंवा घरगुती खेळ, पण मग अचानक त्या 10 मुलांमधली 2-3 मुलं ही पुस्तकं घेऊन बसायला लागतात, तर हा थोडा फार मोठा फरक असतो। मालगुंडला काय झालंय, मालगुंड आणि गणपतीपुळे ही जोड गाव आहेत आणि गणपतीपुळे हे पर्यटन क्षेत्र म्हणून फार लोकप्रिय आहे आणि थोडस गणपतीचं देऊळ असल्यामुळे तिथे थोडीशी वर्दळ असते, येजा असते, समुद्र किनारा खूप सुंदर आहे तिकडचा, त्याच्यामुळे तेही एक आकर्षण असतं। पण आता हे गणपतीपुळे ह्या पुस्तकांच्या गावाच्या निमित्तानं जोडलं गेलं परत आणि शासनाने असं केलं की मालगुंड या गावातली 30 घरं आणि गणपतीपुळे या गावातली 5 घरं अशी निवडली या पुस्तकांच्या गावासाठी आणि त्यांनी असं ठरवलं होता की या 35 घरांमध्ये पुस्तकांची कपाटं ठेवायची। तर तू मेघना असा विचार कर की जे एक खूप छान घर आहे एरवी आपल्याला असं त्या घराच्या अंगणात जाऊन बसावं असं वाटतं किंवा घर बघावं असं वाटतं छान कौलार घर, ते तुला असंही कळलं की आत एक 2000 किंवा 200 पुस्तकांचं कपाट आहे, दोन तुला एकदम असं वाटेल की अरे वा इथे जाऊन बसायला पाहिजे, पुस्तकं तुला चाळायला पाहिजे। आणि जर का तुला त्या पुस्तकांच्या पुस्तकांमध्ये तुला कुसुमाग्रजांचं पुस्तक मिळालं, इंदिरा संतांचं पुस्तक मिळालं, शिवाजी सावंतांचं पुस्तक मिळालं, आमच्या भालचंद्र नेमाड्यांचं पुस्तक मिळालं, खांडेकरांचं पुस्तक मिळालं, आचार्य यात्र्यांचं पुस्तक किंवा पुलंची पुस्तकं मिळाली तर तुला किती आनंद होईल
3: खूपच।
4: तर हा आता ही सगळी गोष्ट झालेली आहे आता सध्या आणि म्हणजे याबद्दल शासनाचे कसे आभार मानावे मला कळत नाही।
3: पण आता बघा कसं आहे की गणपतीपुळे म्हणजे गणपती सुद्धा विद्येचीच देवता आहे आणि सरस्वती मंदिर आपण हे मालगुंडच्या केशवसुत स्मारकला केलंय, केशवस्मारकामध्ये जे वाचनालय होतं तिथेच केलं आहे का त्या पुस्तकांचं गाव?
4: बाकी पण आजूबाजूची घरं आणि लोकांना असं ज्यांना फार इंटरेस्ट आहे की त्यांना वाटतं की आपल्या घरी असावं. आता खरं तर कोणालाही वाटतं ना असं की आपल्या घरी जर का कपाट येणार असतील दोन आणि पुस्तक येणार असतील तर प्रत्येक जण म्हणणार ना आमच्या घरी येणार. पण त्यांना अक्षरशः या सगळ्या गर्दीतून 35 घरांना निवडावं लागलं आणि 35 घरामध्ये असं ते त्यांनी कपाटे आता ठेवलेली आहेत. आणि एक त्यांना फक्त इतकं सांगितलेलं की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पर्यटक येतील आणि पुस्तकं मागतील वाचायला तेव्हा त्यांना देत जा, त्यांची सरभराई कर. खरं तर असं आहे त्यात एक थोडासा व्यापारी हेतू किंवा व्यावसायिक हेतू असं आहे की जी पुस्तकांची घरं आहेत त्यांनाच सांगितले की तुम्ही त्यांची चहा पाण्याची किंवा जेवणाची वगैरे व्यवस्था करणार असाल तर वेल अँड गुड. त्याच्यामुळे असं होईल की खूपदा अशी पुस्तकांची जी घरं आहेत त्या पुस्तकांच्या घरातच लोक उतरतील राहायला,
3: म्हणजे तिथे त्यांना व्यवसायही मिळेल,
4: व्यवसायही मिळेल वगैरे. म्हणजे ती कल्पनाच अशी आहे की त्यांचा व्यवसाय सुधारावा किंवा त्यांना मदत व्हावी.
3: ही खूप छान,
4: त्या दृष्टीने हा फारच सुंदर ती आयडिया. तर
3: किती लोक सहलीला येतात? प्रचंड लोक येतात,
4: प्रचंड लोक. म्हणजे आता आणि असं होईल की गणपतीपुळेला लोक जातातच कारण ते तीर्थक्षेत्र आहे समजा, पण त्याच्या जवळच हे मालगुंड आहे आणि मालगुंडमध्ये पण केशवचं स्मारक आहे बघण्यासारखं किंवा आजूबाजूचा देखणा परिसर आहे सगळा, तर त्याचं पण एक आकर्षण म्हणून लोक मालगुंडमध्ये पण आता उतरतील किंवा मालगुंडमध्ये राहायला लागतील.
3: तुमचा सोहळा कसा झाला ते पण सांगा, कोण कोण आले होते?
4: खर तर सोहळा म्हणजे खर तर मालगुंडच्या त्या केशवस स्मारक आपल्या कुसुमागड स्मारकामध्ये केशवसु स्मारकामध्ये सोहळा जेव्हा होतो तेव्हा आपण स्टेजवर जेव्हा जातो तेव्हा आपण समोर सगळी झाडं नारळी पोपळीची झाडं दिसतात, खूप सुंदर हिरवाई दिसते, आकाश दिसत. आणि मला नेहमीचा अनुभव माझा स्वतःचा असा आहे की इतकं छान तिकडे काही म्हणताना, म्हणजे मी पण कविता म्हटले तिकडे जाऊन, पण भाषण करताना एक वेगळा आनंद मिळतो. समोर असा प्रेक्षक आहे, ओपन थिएटर आहे ते, तर तिकडे या कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून महाराष्ट्र राज्याचे भाषा मंत्री माननीय उदय सामंत साहेब ते आले होते. खूप आनंदाची गोष्ट म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेचे खूप आवडते असे सगळ्यांचे लाडके लेखक भाई उर्फ मधुमंगेश कर्णिक हे सुद्धा स्वतः जातीने हजर होते. आणि हा वयवर्ष 95 असून सुद्धा ते जातीने मुंबईहून विमानाने ते गेले होते आणि तिथे हजर झाले होते या वयामध्ये. कमाल होते, म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला काय सॅल्युटेट करावं असं वाटतं. पण पुस्तकांचं प्रेम, त्यांच्या त्या केशवचं स्मारकाचं प्रेम हे सगळं आहे त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ते स्वतः होते. आणि मग गावातली सगळी मंडळी होती, म्हणजे ते तुळुंब सगळं स्वभागाने भरलं होतं. त्याच्यामध्ये गावातले लोक होते, लहान मुलं होती शाळेतली, काही कुठल्या तरी शाळेतली मुलं, त्यांनी भरलं होतं सभागृह. आणि मग आमचे ठिकठिकाणची लोक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे महाडची लोक आली होती, तिकडून कणकवलीची लोक आली होती किंवा सावंतवाडीची लोक आली होती, अशी सगळी लोक सगळी जमली होती कार्यक्रमाला.
3: तुम्ही काय म्हटले की नाही, तुम्ही कविता वगैरे सादर केली की नाही?
4: म्हणजे काय, म्हणजे अशा ठिकाणी कविता सादर न करणं खूपच मोठा गुन्हा. आणि त्यात मला केशवसुतांची कविता जी मी नेहमी म्हणतो, म्हणजे आम्ही लहानपणी म्हणायचो ती, त्यावेळी माहित नव्हतं की ही केशवसुतांची कविता आहे किंवा ही कविता याचा अर्थ असा काही आहे. त्यावेळी फक्त त्याचा ताल आवडायचा आणि ती म्हणायला आवडायची म्हणून आम्ही म्हणायचो. आता त्याचा अर्थ कळतो आणि केशवसुतांची कविता ही खरोखरच आपल्या सगळ्या कवी लेखकांसाठी अशा आदर्श कविता आहे. कारण त्यातच त्यांनी जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत असं लिहिलेलं आहे. म्हणजे कवितेमधून त्यांनी स्वतः आवाहन केलेलं आहे की आपण सगळं एक आहोत. आणि दुसरं खूप मेघना महत्वाचं की आपण नव्या मनातील नव्या जमाचा शिवशिपाई आहोत. नवीन जे युग आहे याच्यामधल्या आपण लेखक लोक म्हणजे शिपाई आहोत आणि आपल्याला लोकांना काहीतरी सांगायचं आहे, ही सगळी भावना त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे केशवसुते आपण युगप्रवर्तक कवी म्हणतो किंवा नव्या युगाचे नवकाव्याचे आधुनिक कर्ते म्हणतो, त्याचं कारण ते आहे की त्यांनी हे सगळं आपल्याला सांगितलेलं.
3: अच्छा,
4: ती कविता म्हणून दाखवतो जशी तिकडे म्हटली तशी. ती कविता आम्ही अशी म्हणतो, म्हणजे एरवी नव्या मनोजमाचा शिवरजी पाहिजे आहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, असं आपण म्हणतो. पण मी जेव्हा ती गावन म्हणतो तेव्हा त्याला एक वेगळा आवेश येतो किंवा ट्विस्ट त्याच्यामध्ये येतो. तर ती कविता अशी आहे, नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. पुढे केशवसुत असं म्हणतात की ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडती प्रदेशचा कल्याचा, तेच पतित की जे आखडती प्रदेशचा कल्याचा, असे माझी भूक सक्को रान मला नसो उपातल मी नच मंडो, मळ्यास माझ्या कोंपण पडणे अगदी न मला साहे, मळ्यास माझ्या कोंपण पडणे अगदी न मला साहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. आणि पुढे पुढच्या कडव्यामध्ये त्यांनी आपण म्हटल्यावरती त्यांच्याकडे म्हणतो त्यामुळे की जिकडे जावे तिकडे माझे भावंडे आहेत, सर्वत्र कोणा माझ्या घरच्या मजला आहेत, साबलीत गोजरी मुले उन्हात हस्ती गोड फुले बघता मन हर्षून डुले, ती माझी मी त्यांचा एकच ओघ अमातून वाहे, ती माझी मी त्यांचा एकच ओघ अमातून वाहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, शूर शिपाई आहे, शूर शिपाई आहे.
3: म्हणजे मला कौतुक काय वाटतंय, आता एकतर तुमच्या रोमारोमात ती कविता भिनलेली आहे आणि त्यामुळे तो प्रत्येक शब्द अर्थवाही बनतो आहे, परंतु त्यांनी त्या काळामध्ये मी ब्राह्मण नाही हिंदू नाही मी एक माणूस आहे ही केवढी मोठी संकल्पना त्या काळात मांडली.
4: खूपच मोठी कल्पना, म्हणजे त्यांनी अशा अर्थानं आपल्यातली जी दरी सगळी होती जातीभेदाच्या नावाची, त्यावेळी त्यांनी त्यांना वाटत होतं की ही म्हणावी असं कोणी मनात आणू नये, मी ब्राह्मण आहे मी क्षुद्र आहे किंवा अमुक आहे आपण सगळे. आणि आता आपल्याला तुला कळत असेल की ज्या साहित्य संमेलनामध्ये जातो कुठेही साहित्य कुठल्याही उपक्रमामध्ये तेव्हा मी असं काहीच बघत नाही ना, किंवा एक वाचक असतो दुसरा वाचक असतो याच्याशिवाय आपल्याला दुसरी दुसरं अस्तित्व नसतं, दुसरी एंटिटी नसते. तर ही किती मोठी गोष्ट आहे ना की आपण इतक्या स्वच्छ निर्लेप डोळ्याने सगळ्या जगाकडे बघतो. मला असं वाटतं की ही खूप मोठी म्हणजे क्रांतीच आहे, ही सामाजिक क्रांतीच आहे. जसं ज्ञानोबांनी सगळं पसायदान सगळ्या देवांचा सगळ्या लोकांसाठी मागितलं, सगळ्या जगासाठी मागितलं, तसं हे आहे की आपण सगळ्या जगाकडे अशा पद्धतीने बघावं. आणि मग असं जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याला सर्वत्र भावंड दिसायला लागतात. म्हणजे मी असं सांगतो म्हणजे मला नेहमी अभिमान वाटतो की ते कशासुत स्मारकामध्ये कधीही गेलो की मग महाडचे ते जंगम सर आलेले असतात, सुधीर शेठ आलेले असतात, ते मला एकदम जवळचे वाटतात. उरणवरून एल बी पाटील आलेले असतात, तिकडून कोकणातून कोणी कणकवलीतून आलेलं असतं, सावंतवाडीतून आलेलं असतं, उषा परंबाई सावंतवाडीतून आलेले असतात,
3: नमिता किर मॅडम असतील ना,
4: त्या नमिता किरबाई त्या रत्नागिरीतून आलेले असतात, ते सगळे लोक ना आपल्याला आपले किंवा नात्यातलेच वाटायला लागतात. ही खूप मोठी किमया ह्या साहित्यिक विश्वाची आहे किंवा केशवसुतांच्या प्रभावाची आहे.
3: खरंच.
4: आणि त्याच्यामुळे ह्या पुस्तकांच्या गावाच्या निमित्तानं या गावाला एक झळाळी मिळालेली आहे. आणि आता मला असं वाटतं की जेव्हा काहीतरी बदल गावामध्ये झालेला आहे, आता काय होईल पुढे पुढे मला खात्री आहे की लोक उत्साहाने एखाद्या कवीची कविता आपल्या ओटीवर लावतील, आपल्या झाडावरच्या त्या फांदीवर एक लटकावून ठेवतील. म्हणजे आपण असं इमॅजिन करू शकतो की आपल्या बर्गावर किंवा घरावर माझं माझं घरातील मंद दिव्याची वात असं एका ठिकाणी लिहिलेलं असेल, दुसऱ्या ठिकाणी बहिणाबाईची अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, तिसऱ्या याच्यावर शांताबाईंची कविता असे नमी नसे नमी तरी असेल गीतही
3: बदललं,
4: सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीची गोष्ट लिहिलेली असेल. आणि अशा पद्धतीने ते सजलेलं म्हणजे एरवी आपल्याला माहितीये की घरामध्ये आपण चित्र लावतो किंवा एखादं तस्वीर लावतो छान अशी, तर त्या फोटोच्या तिथे जागी आपल्याला कविता दिसेल, एखादा सुविचार दिसेल, तुकोबांचा अभंग दिसेल, ज्ञानवंतचा अभंग दिसेल, हा एकदम वेगळा आहे. आणि मग परत एकदा खूप सुंदर अक्षर असलेली माणसं असतात बघ, ज्यांच्यामुळे खूप छान दिसतात सगळं. तर अशा लोकांना आपण एक काम मिळेल की गावभर त्यांनी सगळ्या कविता लिहून काढाव्या. आणि मी असं एक गाव बघितलेलं आहे कोल्हापूरला की प्रत्येक घराच्या कुंपणावर किंवा भिंतीवर एक कविता, काही ठिकाणी त्या कविता फोटो आणि त्याचे सुविचार असतात. तर ही जी गोष्ट आहे ना, म्हणजे कवींना किंवा लेखकांना सुद्धा मोठं करणारी आहे, त्यांचा सुद्धा समाजामध्ये असा एक मान होईल असा आहे. पण आपल्याला पण असं बरं वाटतं ना की आपली एखादी कविता कोणतरी म्हणताय किंवा कोणतरी त्याची राखण करतय. तर असं सगळं खूप साहित्य आपल्याकडे काय झालं की साहित्य ही गोष्ट आवडते लोकांना, पण त्याचा प्रसार फार झालेला नाही.
3: पण म्हणजे तुमच्या कविता मी पाहिलं त्या दालन तिथे आहे सुमाग्रज
4: हो ते मी सांगायचं राहिलं की जसं पुस्तकांचं गाव जाहीर झालं तसं आपलं जे कला दालन एक आहे त्याचंही उद्घाटन त्या दिवशी झालं. आणि तिथे सगळ्या कवींच्या म्हणजे आपल्याला माहिती केशवसुतांपासून जे सगळे कवी आहेत मोठे मान्यवर कवी, त्या सगळ्यांचे फोटोग्राफ्स आणि त्यांची माहिती असं ते दालन आहे. तुला अभिमान मला वाटतो सांगावसा किंवा हे जरा थोडस काय म्हणतात त्याला खूप कौतुक वाटतं की माझी सुद्धा कविता तिथे म्हणजे फोटो आणि कविता लावलेली आहे. आणि त्या सगळ्या मांदियाळेमध्ये आमची सुद्धा अशोक नायगावकर आहेत, अशोक बागवे आहेत, महेश केळुसकर आहे, किशोर कदम आहे, मी आहे, निरजा आहे, अशा सगळ्यांचे फोटो आणि आमची माहिती तिथे
3: मी सगळ्यांनी खूप काम केलं आहे. कारण अनेक गावागावांमध्ये जाऊन कवितेचा प्रसार केला, जिथे मराठी कविता पोहोचतो तिथे जाऊन तुम्ही काम केलेत
4: नवीन. म्हणजे व्हॉटएव्हर, आता खरं तर कसं आहे की आता हे काम केलं तर तू बोलतेस आणि मला बरं वाटतंय ऐकायला, पण हे लिखित स्वरूपात कुठे येणं आणि आपल्याला रिकॉग्निशन मिळणं ही वेगळी गोष्ट आहे ना. त्याला एक वेगळा अर्थ येतो की तुमची नोंद जशी एखाद्या मोठ्या संघटनेने किंवा संस्थेने घेतली आणि ते आता चिरस्थायी तिथे राहील. म्हणजे आता कुठलीही शाळेतली मुलं जेव्हा सहलीला जातील आणि ती केशवसुत मार्गात जेव्हा ते दालन बघतील तेव्हा हे सगळे आमचे फोटो आणि आमची सगळी माहिती आणि त्यांच्या लक्षात राहील. म्हणजे अरुण म्हात्रे हा एक कवी आहे हे तिथे लिहिलेलं आहे.
3: तर माहितीच आहे, पण मी म्हणते की तुम्ही लोकांनी खूप वर्षापासून जे काम केलं, आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण लोक किती वर्षापासून हे मराठीचं कार्य करत आहात आणि जिथं मराठी पोचलेली नाही साहित्याची म्हणजे पुस्तकांची दुकानं पण नाहीत, त्यांना कविता ऐकायला नाही, अशा ठिकाणी तुम्ही जाऊन गेलात, तिथले नवीन कवी होते त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्या कविता छापल्या जातील असं पाहिलं, हे अनेक वर्ष सुरू आहे ना.
4: हा परत एकदा केशवसुतांचा सगळा मुक्त किंवा सुप्त संदेश आहे जो आम्ही पोहोचवत राहिलो होतो की जिकडे जावे तिकडे भावंडे आहेत असं म्हणत आम्ही सगळ्या कवींना कवेत घ्यायचं, त्यांना एकत्र करायचं, त्यांना बोलवायचं. आणि तुला सांगतो की एवढा आनंद असतो ना की तू गावाकडे समजा गेलीस आणि किंवा कुठल्याही देशाच्या परकीय आणि तो जर का एखादा कवी एखाद्याची छान ओळ म्हणत असेल कुठली तरी, तर आपल्याला केवढा आनंद होतो की काय प्रतिभा ह्याच्यापर्यंत पोहोचली असा एक आनंद होतो. त्यालाही आपण दाद देतो आणि त्याचं कौतुक झाल्यावर लोकांनाही कळतं की याच्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे की त्याचं कवी सगळे कौतुक करतात. तर एका अर्थानं ती त्याच्यासाठी जशी आनंददायी गोष्ट असते तशी माझ्यासाठी सुद्धा खूप आनंददायी गोष्ट असते की एक प्रतिभावंत एक अक्षरांचा निर्माता हा मला सापडला एका ठिकाणी. अशा रीतीने ही सगळी माणसं जोडत जोडत आम्ही गेलो आणि त्याचा एक प्रभाव समाजामध्ये आहे. म्हणजे मला नेहमी याचं कौतुक वाटतं की कवी म्हणून आम्ही किती श्रेष्ठ आहोत, किती मोठ्या दर्जाचं आहोत ते मला सांगता येणार नाही, ते काळ ठरवेल. पण केवळ असं कविता म्हणत गेल्यामुळे, गावोगावी फिरल्यामुळे आमची नावं सगळ्यांच्या ओठात असतात किंवा आम्हाला ते ओळखत जात आवडतं. म्हणजे एखादा अगदी अनोळखी माणूस मी एसटीतून प्रवास करत असतो आणि अचानक मला म्हणतो तुम्ही अरुण म्हात्रे ना, तुमचं मी ऐकलेलं आहे, किती आनंद होतो आपल्याला.
3: काळ ठरवतो हे बरोबरच आहे, कारण डंका लिहिली कविता त्यांनी केशवसुतांनी त्याला किती वर्ष झाली, पण आज सुद्धा लोकांना त्यांचं स्मारक करावं असं वाटतं, ती कविता वाचून ठेवायची वाटते, तो काहीतरी महत्वाचा क्षण होता, नवीन कविता सुरू झाली असं वाटतं. म्हणजे हे ठरवलं आज किती वर्ष झालेली आहेत बघा.
4: हो, 100 वर्ष केशवसुतांनी तुतारी नावाची कविता लिहिली त्याला अगदी 100 वर्ष झाली. पण 100 वर्षानंतर शिल्लक आहेत आणि आपण आता असं मी कविता लिहिल्यासारखं एक अचूत आहे त्यामध्ये आणून मुमकिन जी मी स्वप्राणाने असं म्हणतो तेव्हा केशवसुत नाही, मीच केशवसुत असल्यासारखी ती कविता म्हणतो.
3: अरे नुसते आणून नाही, तू तारे नावाची रेल्वे आणून दिली कोमसापणे.
4: आणि हा येस, आणि मग त्यातला एक भाग म्हणून मग तुतारी नावाची म्हणजे रेल. म्हणजे तुला सांगतो, जसं गीतांजली ही रवींद्रनाथ टागोरांच्या त्या कवितेत, गीतांजली या काव्यसंग्रहामुळे त्या ट्रेनला नाव आहे गीतांजली एक्सप्रेस, तसं तुतारी नावाचं एका कवितेमुळे केशवसुतांच्या कोकणातल्या एका ट्रेनला नाव दिलं गेलं आहे. तर ही पण किती मोठी गोष्ट आहे.
3: म्हणजे गमतीदार किस्सा आहे की म्हणजे मला मधुमंगेश कर्णिक सरांनीच सांगितलं की सगळं हिंदी कमिटी होती, त्यांना मला सांगायचं होतं की तुतारी एक्सप्रेस करा, तर तुतारीची कविता जी आहे ना त्यांनी इंग्रजीत ट्रान्सलेट केली स्वतः ठेवली. ही बघा ही कविता आहे आणि केशवसुतांचं सगळं त्यांना बायोडायटिक दिलं, माहिती दिली आणि बघा आता तुम्ही ठरवा कोणत्या गाडीला. मग त्यांनी सांगितलं गाडी आहे कोकणातली, मग त्याला त्याला नाव दिलं. पण हे कार्य हळू हळू हळू हळू सगळे तुम्ही साहित्यिक करत आलात आणि त्याच्यामुळेच म्हणजे रोम इज नॉट
4: असं म्हणजे आम्ही, मी तुला सांगू का मेघना, की आम्ही आता तसे छोटे आहोत, भाईंपेक्षा तर खूपच छोटे आहोत, पण बाईंचा सजरा धरून त्यांचं बोट धरून आम्ही सारखे कुठे कुठे फिरत असतो. ते सांगतील तिथे जातो, ते सांगतील तिथे कार्यक्रम करतो, त्यांच्या जसं स्वरामध्ये आम्ही स्वर मिसळत असतो.
3: खरंच
4: त्याच्यामुळे आम्हाला कधी कधी वाटतं की असं स्वर मिळवत म्हणजे आम्ही सुद्धा किती मोठे होतो. म्हणजे तुतारी नावाची जी गाडी त्याचं ओपनिंग झालं जेव्हा, त्याचा समारंभ झाला, त्यात सुद्धा मी कार्यक्रमात जाऊन तुतारी नावाची कविता म्हटलेली आहे.
3: अरे वा वा.
4: आणि मग ते जे सगळे बाकीचे हिंदी लोक होते किंवा रेल्वेची मंडळी होती, तेव्हा त्यांना महत्व कळलं की काय ही कविता. एरवी भाषांतर म्हणजे कळतं असं, पण असं एक तुतारी द्या मज आणून फुंक न जे मी स्वप्राणाने भेदून टाकीन अवघी गगने दीर्घ जिच्याच्या किंकाळीने, असं सगळं सभागृह त्या दिवशी म्हणत होत
3: कार्यक्रमामध्ये. या सगळ्या इतिहासाच्या साक्षी आहात आणि आठवणी बरोबरच आपण आता निरोप घेऊ शकतो. खूप छान असा संवाद झाला तुमच्याशी. पुस्तकांचं गाव हे तुम्ही जे वर्णन केलंय ना, मला असं झालं आता कधी जाते.
4: आणि सगळ्या माझ्या ह्या श्रोत्यांना की त्यांनी जरूर जरूर कोकणात जावं, आणि कोकणामध्ये असं खूप छान छान ट्रेन झाल्यात जायला, आणि रत्नागिरीला उतरून मालगुंडला जावं, या सगळ्या गावाचं दर्शन घ्यावं, केशवसुत स्मारक पाहावं, एखाद्या पुस्तकाच्या घरामध्ये राहावं, दोन दिवस खूप छान पुस्तकांचा आनंद घेत तिकडच्या लाल रस्त्यांवरून आणि हिरव्या झाडातून फिरावं. खूप छान आमचं कोकणची आंबोळी आणि चटणी मिळते सकाळी, ती खावी. दुपारी आंबे खाता आले तर आंबे खावे, आणि असा खूप आनंद करावा. म्हणजे पर्यटन विथ पुस्तकांचा आनंद, अशी ती कल्पना आहे.
3: खूप छान, खूप खूप धन्यवाद रेडिओ विश्वास तर्फे. पुन्हा पुन्हा या आम्हाला नवीन नवीन अशाच गोष्टी सांगायला.
4: थँक्यू थँक्यू. सगळ्यांचे आभार मनपूर्वक, आणि परत एकदा आपण भेटू लवकरच.

पाऊस कितीही पडला तरी शेतकऱ्याच्या घामाचे थेंब शेतात पडल्याशिवाय पीक येत नाही. त्याचप्रमाणे पैशाचा कितीही पाऊस पडला तरी कार्यकर्त्यांच्या कष्टाशिवाय मंडळाचा विकास होत नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबाग येथील कार्यकर्त्यांनी आपल्या वैयक्तिक कामकाजातला आणि कुटुंबातील वेळ खर्च करून गेली अनेक वर्ष समस्त भाविकांच्या सहकार्यानं मंडळाचा नंदादीप सातत्यानं तेवत ठेवला आहे. यापुढेही हा नंदादीप असाच तेवत राहो आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची कीर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचो ही सदिच्छा.